नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. Bye-bye.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

0: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: हॅलो नगरकर, मी अलका ढोले. तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशी ही सकाळ आहे। आज आहे 13 मे 2026, वार आहे बुधवार। मंडळी, आज आहे राष्ट्रीय बेडूकुडी दिवस। लहानपणी आपल्या सगळ्यांनाच बेडूकुडी मारायला खूप आवडायचं ना, तर आजचा हाच दिवस आहे। तसंच आज आहे राष्ट्रीय हुमस दिन। आजच्याच दिवशी 1880 मध्ये थॉमस अल्वा एडिसनना मेनलो पार्क न्यू जर्सी इथं इलेक्ट्रिक ट्रेनची चाचणी घेतली। 1939 मध्ये अमेरिकेतील पहिलं व्यावसायिक FM रेडिओ स्टेशन सुरू झालं। 1950 मध्ये फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिप पहिली शर्यत सिल्वर स्टोन इथं झाली। 1952 मध्ये भारताच्या राज्यसभेचे पहिले अधिवेशन झालं। 1952 मध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न मिळाला। 1962 मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले। 1967 मध्ये डॉक्टर झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले। 1970 मध्ये कोरिओग्राफर सितारा देवी यांनी मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात 11 तास 45 मिनिटं सतत नृत्य करण्याचा विश्वविक्रम केला। 1995 मध्ये ऑक्सिजन किंवा शेर्पांच्या मदतीशिवाय एव्हरेस्टवर चढणारी एलिसन हरग्रीव्स ही पहिली महिला ठरली। 1996 मध्ये लघुपट निर्माते अरुण खोपकर दिग्दर्शित कुटुंब नियोजनावरील सोच समाज के या लघुपटाला कुटुंब कल्याणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। 1998 मध्ये भारतानं पोखरण इथं 2 अणुचाचण्या घेतल्या। 2000 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश राज्यांची पुनर्रचना आणि अनुक्रमे उत्तरांचल, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांची निर्मिती करण्याच्या विधेयकांना मंजुरी देण्यात आली। 2000 मध्येच भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिनं मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला। तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ब्रेक नंतर अशाच खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दर रविवारी सकाळी 9 वाजता. वाचक स्वर अनिल सोमाणी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडळी आपण एक अभंग ऐकत असतो कारण दिवसाची सुरुवात भक्तिमय छान व्हायला हवी. ऐकूया त्याचा अभंग. एक नेणतात नाडली एका जाणीवेची भुली, बोलो नेणे मुके वेडे वाचाळ कायनिके, दोही सवा नाड विहीर एकीकडे आड, तुका म्हणे कर्म तुझे कळो नेरी वर्म. याचा अर्थ असा, एखादा मनुष्य अडाणीपणामुळे स्वतःची फजिती करून घेतो तर दुसरा ज्ञानाच्या अहंकारामध्ये बुडून जातो. एक वेडा आती बडबड करतो तर दुसरा मुका आहे, त्यामुळे दोघांचाही उपयोग नाही. एक विद्या अविद्येच्या द्वंद्वात सापडल्यामुळे त्याला इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती प्राप्त होते. तुकाराम महाराज म्हणतात, तुझे पापकर्म तुला परमार्थाचं सत्य ज्ञान कळू देत नाही. बोला संत तुकाराम महाराज की जय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, आपण लहानपणी ना खूप साऱ्या बेडूक उड्या मारलेल्या आहेत बरं का, आणि अजूनही लहान मुलं जे आहेत ते मारतात, आणि अजूनही शाळांमध्ये ना बेडूक उड्यांची स्पर्धा घेतली जाते आणि ज्यामुळे बक्षिसं मिळतात आणि मजा देखील येते. आणि मंडळी, आज त्याचाच दिवस आहे. हो, दरवर्षी 13 मे रोजी ना बेडूक उडी दिन साजरा केला जातो आणि हा दिवस जो आहे तो विशेषतः अमेरिकेत प्रसिद्ध आहे. परंतु निसर्गप्रेमी आणि प्राणीप्रेमी सगळीकडेच तो आनंदाने साजरा करतात. या दिवसाची प्रेरणा मार्क ट्वेन यांच्या द सेलिब्रेटेड जम्पिंग फ्रॉग ऑफ कॅलावरस काउंटी या विनोदी कथेतून घेतली गेली आहे. आणि बेडूक ही एक महत्वाची सजीव साखळीतील कडी आहे बरं का, ती पाण्याच्या स्वच्छतेचं संकेतक मानली जाते. बेडूकांचे संख्येत घट होणं हे पर्यावरणासाठी धोक्याचे संकेत मानले जातात. त्यामुळे अशा दिवसांच्या निमित्तानं लोकांमध्ये बेडकांबद्दल जागरूकता वाढवणं गरजेचं आहे. या दिवशी शाळांमध्ये बेडूक उडी स्पर्धा, चित्रकला, निबंध आणि निसर्ग भानावर आधारित उपक्रम राबवले जातात. मुलांमध्ये जैवविविधतेविषयी प्रेम आणि जाणीव निर्माण करणं हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक सजीवाचा सन्मान करणं महत्वाचं आहे आणि हे या दिवसामुळे समजतं. तर मंडळी, अशा प्रकारे हा आजचा दिवस आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचं अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपला महाराष्ट्र राज्यातील 10वी आणि 12वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून ना 10वीनंतर अनेकांनी नीट परीक्षेची तयारी सुरू केली आहे बरं का. तर 12वीच्या परीक्षेनंतर कित्येक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा देऊन भविष्यात डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र केंद्र सरकारनं नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतलाय बरं का. तो काय तर यंदाच्या वर्षी म्हणजेच 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे आणि आता ही परीक्षा नव्यानं घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालंय. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनानं हा निर्णय घेतला आहे. तर म्हणजे अशा प्रकारे केंद्राकडून 2026 घेण्यात आलेली नीट परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आली आहे आणि पेपर फुटीच्या घटनेनंतर शासनाचा हा मोठा निर्णय झालाय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. आज आहे 13 मे आणि आज देखील खूप जणांचे वाढदिवस आहेत बरं का. तसंच आज आहे अश्विनी शिंदे हिचा हॅपी वाला बर्थडे. अश्विनीला माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून आणि स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे अश्विनी.

आज आहे अश्विनी शिंदे हिचा हॅपी वाला बर्थडे. पुन्हा एकदा अश्विनीला माझ्याकडून रेडिओ नगरच्या संपूर्ण टीम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, तुम्हाला देखील कोणाला बर्थडे विश करायचं असेल, अॅनिव्हर्सरी विश करायचं असेल, तर नक्की तुम्ही 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर सांगा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सकाळचे 8 वाजलेत आणि नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। तर मित्रांनो, रात्री किती गरम होत होतं ना, बापरे, असं वाटत होतं की बाहेर जाऊन बसावं घराच्या। आणि इतकी उष्णता सध्या जाणवतीये की झोपसुद्धा येत नाहीये। बऱ्याच जणांना या उष्णतेचा त्रास होतोय, आरोग्याला धोका निर्माण होतोय, जुलाब, उलट्या किंवा उष्माघात यांसारख्या गोष्टी घडत आहेत। त्यामुळे काळजी घेण्याची खूप गरज आहे। त्यामुळे सगळ्यांनीच आपली आणि इतरांची काळजी घ्या। उन्हात बाहेर जाऊ नका, शक्यतो जाऊच नका। कारण काय होतं, आपण काय करतो, उन्हात बाहेर जातो पटकन आणि आल्याला खूप सारं पाणी पितो गार फ्रीजमधलं, ते तर करू नका, ते एक टाळा। आणि आपण आल्याला फॅन खाली, कूलर खाली, एसी खाली बसतो, ते पण टाळा। थोडंसं तुमचं बॉडीचं टेम्परेचर जे असतं बाहेरून आल्यावर ते जास्त असतं आणि तुम्ही अचानक थंड थंड पाणी पिता त्याचा त्रास होता। त्यामुळे या गोष्टी टाळा। आणि म्हणजे आपल्या भारतीय हवामान विभागानं आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात 12 ते 14 मे दरम्यान म्हणजे उद्यापर्यंत उष्णतेची लाट राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला। बरं का, त्यानुसार जिल्हा प्रशासनानं आपल्या जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर करत नागरिकांना उन्हापासून सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। त्यामुळे शक्यतो उन्हात बाहेरच पडू नका आणि जर खूपच अर्जंट काम असेल तर डोक्यात टोपी राहू द्यात। तसंच सावलीनं कसं जाता येईल याकडे लक्ष द्या आणि बॉडी हायड्रेटेड ठेवा। आपण अशाच गप्पा मारणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही एकदा आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचे 8:13 झालं आणि नगरचं अंतरंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. ऐकूयात काल म्हणजेच 12 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण लक्षवेधी घडामोडी. तर मंडळी, नीट 2026 परीक्षा रद्द करण्यात आल्यानं 22 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्न धुळीला मिळाली असल्याची टीका काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. आपल्या राज्यात पुढील 3 दिवसात उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता असल्यानं महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना उन्हाचा येलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती पुणे हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आणि त्यामध्ये आपला अहिल्यानगर जिल्हा देखील आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाढदिवस कौटुंबिक कार्यक्रम किंवा कोणत्याही राजकीय उत्सवाच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी बॅनर पोस्टर्स लावण्यास सक्त मनाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेच्या वतीनं पोलीस मुख्यालयात हेल्मेट न वापरणाऱ्या 6 पोलीस कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जामखेड तालुक्यातील वंजारवाडी इथं सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितनं आपल्या 1.5 वर्षीय मुलासोबत विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर मंडळी, हे होते काल म्हणजेच 12 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आत्महत्या हा जर शब्द जरी ऐकला ना असं वाटतं की लोक किती कंटाळत आहेत, म्हणजे काय चालू आहे समाजामध्ये. मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

राम राम मंडळी, मी स्वाती चक्रवर्ती भटकळ. तुमचा आणि तुमच्या आप्तेष्टांचा वाढदिवस स्नेहालयातील मुलामुलींसमवेत साजरा करा. तुमच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घ्या. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, राज्य मंडळानं पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळामार्फत ना आयोजित 10वी 12वीच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय बरं का. यानुसार 12वीची लेखी परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान, तर 10वीची परीक्षा 16 ते 30 जून दरम्यान होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे 10वी 12वीची पुरवणी परीक्षा 16 जून पासून होणार आहे. आणि ज्यांना ज्यांना ही परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी पुन्हा आता अभ्यासाला लागा, आता चांगले मार्क्स मिळवा. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचं सकाळचं 8:43 झालेत आणि नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. मंडळी, आता ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं सकाळी 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांची आज विधानसभेत बहुमत चाचणी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48°. आता सविस्तर बातम्या. गेल्या 3 रोजी झालेली पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी परीक्षा रद्द केल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं काल जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थेनं सांगितलं. केंद्र सरकारनं या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून त्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी नव्यानं अर्ज भरण्याची किंवा अतिरिक्त परीक्षा शुल्क भरण्याची गरज नाही असंही परिषदेनं स्पष्ट केलं आहे. या प्रकरणात राजस्थान पोलिसांच्या विशेष तपास पथकानं आतापर्यंत 15 जणांना ताब्यात घेतलं आहे. या संशयित रॅकेटचा विस्तार आणि परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकांची झालेली देवाणघेवाण तसंच संबंधित आर्थिक व्यवहारांच्या दिशेनं तपास सुरू आहे. या पथकाने काल जयपूरमधून मनीष नावाच्या एका कथित सूत्रधाराला ताब्यात घेतलं. तत्पूर्वी राजस्थान पोलिसांनी 7 रोजी देहरादूनमधून 5 जणांना अटक केली होती. दरम्यान केंद्रीय अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील नाशिक इथून शुभम खैरनारला ताब्यात घेतलं आहे. राजस्थान पोलिसांच्या विनंतीवरून नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांच्या वतीनं आज विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. मुख्यमंत्री सी जोसेफ विजय हे आपल्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांच्या नेत्यांसोबत बैठका घेत आहेत. मित्रपक्षांच्या पाठिंब्यासोबतच विजय यांनी AIADMKच्या एका गटाचा आणि अम्मा मक्कल मुनेत्र कळघमचे एकमेव आमदार एस कामराज यांचाही पाठिंबा मिळवला आहे. यामुळे आता विधानसभेत टीव्हीकेकडे एकंदर 150 आमदारांचा पाठिंबा उपलब्ध आहे. दरम्यान काल तामिळनाडूच्या राजकीय घडामोडींमध्ये नवनिर्वाचित सरकारला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावरून AIADMK या पक्षात 2 गट पडले. पक्षाचे सरचिटणीस के पलानीसामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षाच्या आमदारांना टीव्हीके सरकारला पाठिंबा न देण्याचे निर्देश दिले आहेत. पक्षादेश न मानणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल असा इशारा ज्येष्ठ नेते ए कृष्णमूर्ती यांनी दिला. दुसरीकडे 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करणाऱ्या दुसऱ्या गटाने SP वेलुमणी यांच्या AIADMK विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. माजी मंत्री CV षणमुगम यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर या गटाच्या नेत्यांनी काल प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी आपला गट टीव्हीके सरकारला पाठिंबा देईल अशी घोषणा षणमुगम यांनी केली. भाजपाचे वरिष्ठ नेते हेमंता बिस्वा सर्मा यांनी काल आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सर्मा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हेमंता बिस्वा सर्मा यांचा हा सलग दुसरा कार्यकाळ असेल. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचे नेते, भाजपा शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री म्हणून ऑल इंडिया NR काँग्रेसचे नेते एन रंगासामी यांचा आज शपथविधी होणार आहे. पुदुचेरीचे नायब राज्यपाल के कैलासनाथन त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. 76 ज्येष्ठ राजकारणी एन रंगासामी यांचा मुख्यमंत्री म्हणून हा 5 कार्यकाळ असेल. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे निवडणूक प्रभारी मनसुख मांडवीय, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक उद्यापासून नवी दिल्ली इथं होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर असतील. ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काल नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. भारत आणि भूतान दरम्यानचे संबंध अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली 51 सदस्यांचं उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळ आज भूतानच्या दौऱ्यावर जात आहे. संसदेच्या दोन्ही सदनातील खासदार तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. भारत भूतान संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच उभय देशातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी यावेळी चर्चा अपेक्षित आहे. हे शिष्टमंडळ भूतानचे राजे आणि पंतप्रधानांचीही भेट घेणार आहे. चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान व्यापार वृद्धी होण्याच्या दृष्टीनं चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या राजधानीत आज दाखल होणार आहेत. त्यांचा 3 दिवसांचा दौरा अत्यंत महत्वाचा आणि निर्णायक मानला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात होणाऱ्या या बहुप्रतीक्षित बैठकीत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. 2017 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी चीनला दिलेली ही पहिली भेट आहे. हा दौरा पुढील अनेक दशकांसाठी दोनही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यास मदत करेल असं चीनला रवाना होण्यापूर्वी ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. ट्रम्प यांच्यासोबत परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, पीट हेक्सेथ, जेम्स ब्लेअर आदी उपस्थित आहेत. इराण इस्रायल अमेरिका यांच्या दरम्यान युद्धबंदीसाठी नवा शांतता प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेटाळल्यानंतर अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीच्या प्रस्तावाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. दरम्यान आपला प्रस्ताव वाजवी असल्याचं सांगत कोणत्याही आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी इराणचं सैन्यदल सज्ज आहे असा इशारा इराणचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गलिबाफ यांनी दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखालील केंद्र सरकार सायबर सुरक्षित भारत घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. तथापि सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात म्यूल अकाउंट्स हे एक मोठं आव्हान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सायबर गुन्ह्यांसंदर्भातील सहकार्य केंद्राच्या वतीने रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबसोबत सामंजस्य करार काल करण्यात आला. यासंदर्भात शहा यांनी समाज माध्यमावर माहिती दिली. सामान्य नागरिकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खात्यासंदर्भातील माहिती चोरून म्यूल अकाउंट उघडलं जातं आणि सायबर चोरट्यांचे आर्थिक व्यवहार या खात्याच्या माध्यमातून केले जातात. केंद्र सरकारनं सोनं आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू होईल अशी माहिती अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दिली आहे. सोने आणि चांदीच्या घटकांवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. पश्चिम बंगालमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर राज्याच्या राजकीय हिंसाचाराच्या जुन्या प्रकरणांबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी काल सर्व पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांना 2021 विधानसभा निवडणुकांनंतर घडलेल्या हिंसाचाराशी संबंधित सर्व प्रकरणांचा नव्याने आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. देशभरातील न्यायालयांच्या आधुनिकीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सरकारकडून 40-50 हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद सुनिश्चित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही न्यायिक पायाभूत सुविधा सल्लागार समिती सरकारच्या आर्थिक मदतीच्या माध्यमातून न्यायालयामधील पायाभूत सुविधांविषयक त्रुटी दूर करण्याचं काम करेल. राजस्थानमध्ये पारा 45 अंशांच्या पुढे गेला असून आजही उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. काल दिवसभरात अनेक ठिकाणी 45-47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बारमेरमध्ये काल पारा 48.3 अंश सेल्सिअस वर गेला होता. पुढील 3 दिवस राज्यातल्या पश्चिम जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवेल असा इशारा जयपूरच्या हवामान विभागाच्या संचालकांनी आकाशवाणीशी बोलताना दिला. उद्यापर्यंत गुजरात महाराष्ट्र आणि पश्चिम मध्य प्रदेशातही उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. देशाच्या ईशान्य भागात आणि अंदमान निकोबार बेटांवर मात्र आज जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पदवीपूर्व वैद्यकीय परीक्षेसाठीची नीट यूजी परीक्षा रद्द. पेपर फुटी प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक. तामिळनाडूमध्ये टीव्हीके आणि घटक पक्षांना आज विधानसभेत बहुमत चाचणी होणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावर. आणि राजस्थानमध्ये उन्हाचा प्रकोप, पारा 48 अंशांवर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र.
0: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेज ची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आर जे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग शिवसका, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सकाळचे 9 वाजत आणि मस्त अशा गप्पा आपण मारत आहोत आपल्या नगरचा अंतरंग या शो मध्ये. आणि मंडळी, महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा आपल्याला वाचायला मिळतात. आणि याच यशोगाथांचं आपण अभिवाचन करत आहोत. आज देखील अशीच यशोगाथा आपण ऐकणार आहोत, त्याचा अभिवाचन करणार आहोत. तर आजची यशोगाथा आहे, दारू विकणारीचा मुलगा झाला जिल्हाधिकारी. नंदुरबार जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील एक आदिवासी बाई रोजच्या मजुरीत भागत नाही म्हणून तिच्या झोपडीत दारू विकण्याचं काम करीत असे. अशा परिस्थितीत जन्मलेला वाढलेला तिचा मुलगा पुढे डॉक्टर होतो आणि नंतर IPS IAS अधिकारी होतो. ही खरं म्हणजे एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच कहाणी आहे. सामोदे गावातील एका झोपडीत एकदा एका संध्याकाळी काही गिराईक दारू पिण्यासाठी आली. दारू पिण्यापूर्वी त्यांनी तिथेच अभ्यास करीत बसलेल्या एका लहान मुलाला जवळच्या दुकानातून चखणा आणण्यास सांगितलं. त्या मुलानं बाणेदारपणे उत्तर दिलं, मी आता अभ्यास करतोय, मी नाही जाणार. तर एक गिराईक त्याला चेष्टनं म्हणालं, इतकं शिकून तू काय डॉक्टर होणार आहेस की कलेक्टर? खरं म्हणजे त्यावेळी त्या मुलाला डॉक्टर काय किंवा कलेक्टर काय हे काही समजत नव्हतं. पण बहुधा त्याच क्षणी त्यानं डॉक्टर होण्याची खूणगाठ मनाशी बांधली. तर अशी ही एका झोपडीत राहण्यापासून ते डॉक्टर आणि पुढे जिल्हाधिकारी होण्यापर्यंतची प्रेरणादायी कहाणी आहे. 7 जानेवारी 1988 रोजी जी नंदुरबार जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सामोदे या छोट्याशा गावात जन्मलेल्या डॉक्टर राजेंद्र भारुड यांची. डॉक्टर भारुड यांचं दुर्दैव असं की त्यांच्या जन्माआधीच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. डॉक्टर भारुड लहान असताना त्यांना भूक लागली की ते रडायचे. त्यांच्या रडण्यानं दारू पिणाऱ्यांना त्रास व्हायचा. मग त्यांना गप्प करण्यासाठी काही लोक त्यांच्या तोंडात दारूचे थेंब घालायचे. त्यांची आजीही त्यांना दुधाऐवजी दारू द्यायची, त्यामुळं भूक काही प्रमाणात नाहीशी व्हायची आणि ते गप्प बसायचे. सर्दी खोकल्यावर त्यांचं औषध फक्त दारू असायचं. अशा परिस्थितीत ते घराबाहेर बसून अभ्यास करायचे. दारू पिण्यासाठी आलेल्या लोकांनी जवळच्या दुकानातून चखणा आणण्यासाठी काही जादा पैसे दिले की त्याच पैशातून ते काही पुस्तकं विकत घेत. घरची परिस्थिती इतकी प्रतिकूल असली तरी त्या परिस्थितीनं डॉक्टर राजेंद्र भारुड कधी बदले नाहीत. त्यांना हे पूर्णपणे माहीत होतं की या परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून ते अविचलपणे गांभीर्यानं अभ्यास करत राहिले. या तपश्चर्येचं फळही त्यांना मिळत गेलं. त्यांनी 10वीच्या परीक्षेत 95% आणि 12वीच्या परीक्षेत 90% गुण मिळवले. 2006 ते वैद्यकीय प्रवेश परीक्षेला बसले. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांनी मुंबईच्या सेठ GS मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवी मिळवली. इतकंच नाही तर सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून पुरस्कार मिळवला. डॉक्टर झाल्यावर डॉक्टर भारुड यांच्या लक्षात आलं की डॉक्टर की करून आपण एकावेळी एकाच रुग्णावर उपचार करू शकतो, पण सर्व समाजालाच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य अशा विविध रोगांपासून मुक्त करायचं असेल तर आपल्या हातात तेवढी शक्ती असायला हवी. आणि यासाठी त्यांना मार्ग सापडला तो म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे IAS अधिकारी होण्याचा. अर्थात पहिल्या प्रयत्नातच ते IAS झाले नाही तर त्यांची निवड झाली ती IPS साठी. ते IPSच्या प्रशिक्षणासाठी हजरही झाले, मात्र आपलं IAS होण्याचं स्वप्न त्यांना स्वस्त बसू देत नव्हतं. प्रशिक्षक घेता घेताच ते पुन्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत राहिले आणि 2013 ते IAS झाले. तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. ज्या जिल्ह्यात त्यांचं हलाखीचं बालपण गेलं त्याच नंदुरबार जिल्ह्याचे ते कलेक्टर झाले. ऐन कोरोनाच्या भरात त्यांनी खूप पथदर्शी उपक्रम राबवले जे पुढे राज्यभर अंमलात आणले गेले. शासनाच्या विकास योजना तळागाळा अंतर्गत पोहोचण्यासाठी ते अथक प्रयत्न करीत असतात. डॉक्टर भारुड आयपीएस होऊन विविध प्रकारचे उपक्रम राबवितात, तरी त्यांनी गावाशी असलेली नाळ तुटू दिली नाही. आजही ते जुन्या सवंगड्यांना प्रेमानं भेटतात, गावातील मुलांना शिकवण्यासाठी प्रेरित करतात. इतकंच नाही तर दूरवरच्या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या प्रेरणादायी जीवन कहाणीवर आधारित मी एक स्वप्न पाहिलं हे पुस्तक त्यांनी लिहिलं असून तेही खूप लोकप्रिय ठरलं. प्रसंगी परिस्थितीचा बाऊ करणाऱ्या, आई वडील नशीब परमेश्वर यांना दोष देणाऱ्यांनी डॉक्टर भारुड यांचं उदाहरण सदैव आपल्या डोळ्यांसमोर ठेवलं पाहिजे असंच आहे. तर मंडई हे होता दारू विकणारीचा मुलगा झाला जिल्हाधिकारी ही यशोगाथा. खरंच खूप सुंदर आणि खूप प्रेरणादायी ही यशोगाथा आहे जी आम्ही अधिकारी झालो या पुस्तकातील आहे. महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेलं हे पुस्तक. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडळी, आपल्या महाराष्ट्र राज्यातील ना पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या घरांचं स्वप्न जे आता ते लवकरच पूर्ण होणार आहे बरं का, पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या घर बांधणी अग्रिम योजनेसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं 1768 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। विशेष म्हणजे निविदा प्रक्रियेत राज्य बँकेने प्रस्थापित खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँकांना मागं टाकलंय। राज्य सरकारच्या गृह विभागानं घेतलेल्या निर्णयामुळे आता राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। यापूर्वी सरकारनं व्यापारी बँकांमार्फत 9781 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांपैकी आणखी 5459 नवीन प्रस्तावांना मंजुरी दिली। या सर्व प्रस्तावांच्या कर्ज उभारणीची जबाबदारी आता राज्य सहकारी बँक सांभाळणार आहे। कर्ज योजनेसाठी गृहनिर्माण मंडळानं सर्व क्षेत्रातील बँकांकडून निविदा मागवल्या होत्या। त्यात कमीत कमी व्याजदर आणि आकर्षक अटी व शर्तींच्या जोरावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या निविदेला मंजुरी देण्यात आली। राज्य सहकारी बँकेनं आर्थिक प्रगतीला सातत्य सिद्ध करत पहिल्यांदाच शासनाच्या अंगीकृत संस्थेच्या निविदा प्रक्रियेत मोठं यश मिळवलं आणि या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून हक्काच्या घरासाठी प्रतीक्षेत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय। तर म्हणजे अशा प्रकारे पोलिसांच्या घरांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे, त्यामुळे पोलीस कर्मचारी देखील आनंदात दिसतात। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
2: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर।
0: पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: नमस्कार, मी संजय आगरकर। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा।
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। नगरचा अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, सध्या आपण ऊन पाहतो आहोत किती आहे, उष्णता वाढतच चालली। आणि मंडळी, विदर्भात मागील आठवड्यात उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा सूर्य तळपलाय बरं का। आणि काल अकोल्याचा पारा जो आहे तो 45.6 इतका होता, म्हणजेच 45.6 अंशावर पोहोचला। आणि अकोल्याबरोबरच अमरावतीमध्ये 45.4 अंश तापमानाची नोंद झाली। मराठवाड्यातही उन्हाचे चटके बसत असून येत्या काही दिवसात या भागातील तापमान 2 ते 3 अंशांनी वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आणि विदर्भात अपेक्षेप्रमाणे सूर्याचा प्रकोप वाढला आहे। नागपूरकरांनाही मंगळवारी उन्हाचे जोरदार चटके जाणवलेत। प्रादेशिक हवामान विभागानं पुढील 4 दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे, त्यामुळे काळजी घ्या, उन्हाचे चटके आणखीन वाढणार आहेत। आणि आपल्या अहिल्यानगरमध्ये देखील आपण उन्हाचे चटके पाहतो आहोत किती लागत आहे, त्यामुळे आपले जे आरोग्य आहे ते देखील खराब होण्याची शक्यता आहे, आरोग्याला धोका पोहोचण्याची शक्यता आहे। त्यामुळे काळजी घ्या इतरांची आणि स्वतःची देखील। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, ऐकत रहा हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
2: तौबा तौबा, क्या होगा होना है जो वो होगा होता है जो हो जाने दो।

हम जाने दो।

0: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग मध्ये। मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत। खूप साऱ्या गप्पा आपण मारतो आहोत आणि मंडळी, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सरलेल्या 2025-26 या आर्थिक वर्षात ना आजवरच्या सगळ्यात जास्त 1,98,000 कोटींच्या निव्वळ नफ्याची नोंद केली आहे बरं का। सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सलग चौथ्या वर्षी नफ्यात राहण्याची कामगिरी केली आहे। सातत्यपूर्ण व्यवसाय वाढ, सुधारलेली मालमत्ता गुणवत्ता, विक्रमी नफा आणि मजबूत भांडवली स्थिती याचं प्रतिबिंब या कामगिरीत दिसून आलंय। भारतासारख्या वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या कर्ज गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारी बँकांची लवचिकता, स्थैर्य आणि संस्थात्मक क्षमता अधिक मजबूत झाल्याचं या सुधारित कामगिरीमधून स्पष्ट झालं आहे। तर मंडळी, अशा प्रकारे सरकारी बँकांना विक्रमी 1,98,00,000 कोटींचा नफा झालाय बरं का, जे खूप महत्वाचं आहे। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
2: दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची, संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत। नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले। तर ऐकायला विसरू नका, दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 FM।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंगमध्ये. मी आरजे कोमला हे तुमच्या सोबत. आणि मंडळी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीन शांतता प्रस्ताव फेटाळल्यानं मंगळवारी म्हणजे कालच चांदीनं प्रति किलो भावामध्ये 10,000 रुपयांची उसळी घेतली आहे, तर सोन्याच्या भावातही 1,500 रुपयांची वाढ झाली. बरं का, जळगाव सराफा बाजारात सोमवारी सोनं 1,50,000 होतं, त्यामध्ये 1,500 रुपयांची वाढ होऊन सोनं 1,51,500 रुपयांवर पोहोचलं. चांदी सोमवारी 2,59,000 रुपये प्रति किलो होती, त्यात 10,000ची वाढ होऊन चांदी 2,69,000वर पोहोचली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे चांदीच्या भावामध्ये 10,000ची उसळी दिसून येते बरं का. तसंच सोनं देखील वाढते. आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय की पुढील काही दिवस, 1 वर्ष तरी सोनं चांदी खरेदी करू नका. मंडळी, आपण अशाच खप्पा म्हणजे आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, प्रयत्न वाळूचे कण रगडत्या तेलही गळे ही प्रसिद्ध म्हण आपण ऐकून आहोत, ज्याचा अर्थ अथक प्रयत्नांनी अशक्य गोष्टही शक्य होऊ शकते असा होतो। जर चिकाटीनं आणि सातत्यानं प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर वाळूपासूनही तेल गळू शकतं। तसंच पाथर्डीच्या भटक्या समाजाच्या अक्षय हरिभाऊ पवार यांच्या बाबत घडले बरं का, त्याची काल भारतीय वनसेवेत अधिकारी पदावर निवड झाली आहे। हो, पाथर्डीचे भूमिपुत्र आणि तेलंगणाचे पोलीस महासंचालक महेश भागवत यांनी त्याला मार्गदर्शन केलं आणि माझ्या या यशात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचं अक्षय यानं म्हटलं आहे। भटक्या समाजातील तरुणानं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भारतीय वनसेवेत अधिकारी पद मिळवलं आहे। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत त्यानं 81वी रँक मिळवली। अत्यंत खडतर आयुष्य जगतानाच परिस्थितीवर मात करीत त्यानं हे यश खेचून आणलं आहे। तर म्हणजे अशा प्रकारे ऐरणीवर मारत होता घण, म्हणजेच त्यांनी ऐरणीवर घण मारता मारता हे सगळं केलेलं आहे। खरंच किती कष्ट करतात ना। एकीकडे आपला पारंपरिक व्यवसाय वडिलांना मदत करून उदरनिर्वाह सुरू असताना दुसरीकडे त्यानं स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि 4 वर्षांपासून तो ही तयारी करत होता आणि शेवटी यश मिळालंच। आणि ऐरणीवर घण मारता मारता हाती सुवर्ण क्षण आला आणि पाथर्डीच्या या भटक्या समाजातील अक्षय पवार आता थेट वनसेवेत अधिकारी पदा दिसून येतोय। खरं म्हणजे यांना खूप खूप शुभेच्छा। आपण अशाच गप्पा मारणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची। संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत। नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले। तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4।

0: मंडई आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वाधार योजनेचा मोठा आधार मिळाला आहे बरं का. तसंच विविध शिष्यवृत्ती योजनेतूनही कोट्यवधी रुपये देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील तब्बल 20,000 विद्यार्थ्यांना याचा लाभ झालाय. विविध योजनांत एकूण 52 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मदत दिली जाते. शिष्यवृत्ती विषयक योजनांतर्गत 2025-26 या वर्षात 19,155 विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला आहे. शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि निर्वाह भत्ता असं मिळून 52,47,00,000 रकमेचं वितरण करण्यात आलंय. ही रक्कम राज्य सरकारकडून 40% तर केंद्र सरकारकडून 60% थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाते. योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यास mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरणं आवश्यक आहे. अर्जासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, मागील वर्षाचं गुणपत्रक, बोनाफाईड सर्टिफिकेट, व्यावसायिक अभ्यासक्रम असल्यास कॅप राऊंडचं लेटर आदी कागदपत्र आवश्यक असतात. तर मंडळी, अशा प्रकारे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या शिक्षणासाठी ह्या ज्या योजना आहेत त्या खूप मोठा आधार बनतात. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92-73-93-57-89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग मध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. सकाळचे 10:29 झालेले आहेत. मंडळी, स्नेहालय ही संस्था अशी आहे ना जी खूप महत्वाची आणि खूप विषयांवर काम करते, वेगवेगळे विषय हाताळते आणि समाजात गरीब वंचित पीडित जे माणसं आहेत नागरिक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी करायचंच या प्रेरणेनं ती पुढे जात असते आणि त्यांचं आयुष्य आपण सुधारायचं हे त्यांचं ध्येय असतं. आणि मंडळी, अशीच अनेक कथा अनेक यशोगाथा अनेक सक्सेस स्टोरीज न्यायालयात आहेत. आणि तशीच एक स्टोरी आहे, प्रेरणादायी प्रवासावर बनलेली स्टोरी आहे, ती म्हणजे जयाताई जोगदंडे यांची. आणि खूप मेहनत प्रेम आणि सहकार्यानंतर जयाताई जोगदंडे यांची जी कथा आहे, जी स्टोरी आहे, प्रेरणादायी प्रवासावर जी बनलेली स्टोरी आहे, ती चित्रपटात आपण म्हणजे शॉर्ट फिल्ममध्ये केलेली आहे. त्याचा ट्रेलर शेवटी तयार झालाय आणि हा जो ट्रेलर आहे ना तो 11 मे पासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठित कान्स चित्रपट महोत्सवातच सादर केला जाणार आहे. ही आणि यामध्ये अर्चना दिनकर आणि रंजना जाधव या दोन अत्यंत गुणवंत युवा अभिनेत्रींवर विश्वास ठेवल्याबद्दल आणि म्हणजे त्या दोघी ज्या आहेत, अर्चना दिनकर आपल्याच बालभवनातील विद्यार्थिनी आहे जिनं यामध्ये काम केलेलं आहे, अनेक स्नेहालयातील कर्मचारी असतील लाभार्थी असतील यांनी या शॉर्ट फिल्ममध्ये काम केलेलं आहे, अनेकांच्या डोळ्यात अश्रू आलेत अशी ही भावनिक कथा यामध्ये सांगण्यात आलेली आहे. आणि खरं म्हणजे गिरीश सर आणि सर्व स्नेहालय सदस्यांनी मिळून आणि त्यांच्या सहकार्यातून ही फिल्म साकार झालेली आहे. आणि या सगळ्यांचं प्रोत्साहन होतं, या सगळ्यांचा पाठिंबा होता त्यामुळेच या फिल्मला. आणि खरं म्हणजे एक फिल्म जी खऱ्या आयुष्यावर कोणाच्या तरी प्रदर्शित होतीये, खऱ्या आयुष्यावर बनलेली आहे आणि ती आता कान्स चित्रपट महोत्सवासाठी जाणार आहे. याचा अभिमान सगळ्यांनाच आहे आणि या संपूर्ण प्रवासात जयाताईंचं सहकार्य अमूल्य राहिलेलं आहे. तसंच त्यांची कहाणी सशक्त प्रेरणादायी आणि अत्यंत महत्वाची आहे. ती जगानं ऐकण्याची गरज आहे, बघण्याची गरज आहे. आणि सोबत चित्रपटाचं पोस्टर आणि कान्सला जाण्यापूर्वीचा ट्रेलरचा एक्झिक्युटिव्ह पहिला लुक जोडला गेलेला आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आता आपल्या जयाताई जोगदंड यांची ही कथा चित्रपटाच्या माध्यमातून सगळ्यांना बघायला मिळणार आहे आणि सगळ्यांना यातून खूप काही शिकायला मिळेल आणि जगण्याची एक नवीन आशा प्रेरणा देखील मिळणार आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझं नाव उषा उमेश खोल्लम. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हमारा दिल आपके पास। या चित्रपटातलं हे छानसं गाणं तुमको देखातो हे आपण एन्जॉय करणारच आहोत। पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक पैठण शहरातील पवित्र गोदावरी वाढ जी आहे ना, त्यामध्ये वाढतं प्रदूषण आणि अनियोजित विकासामुळं अस्तित्वासाठी झुंज देताना दिसतीये बरं का। हो, शहरातील तब्बल 18 नाल्यांमधून सांडपाणी थेट नदीपात्रात सोडलं जात असल्यानं नदीचं पाणी दूषित झालं आहे। आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासन गांभीर्यानं लक्ष देणार का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या इकडे म्हणजे महाराष्ट्रातील गोदावरीला दूषित पाण्याचा विळखा, पैठणमधील तब्बल 18 नाल्यांतील सांडपाणी सोडलं जात आहे याच नदीपात्रात। म्हणजे आपण नदीला आई म्हणतो, नदीला देवी माता म्हणतो, नदीची पूजा करतो, त्या पाण्याची पूजा करत असतो आणि एकीकडे त्यामध्ये नाले सोडतो, त्यामध्ये घाण पाणी सोडतो। हे खरंच खूप वाईट गोष्ट आहे आणि यामुळे अनेक ज्या गोष्टी आहेत ना त्या घडत असतात, म्हणजे जलप्रदूषण होत असतं आणि याचमुळे वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण होऊन अनेक प्रकारचे आजार पसरत असतात। मग आपण लक्ष का देत नाही, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा 90 11 11 23 90 या संपर्क क्रमांकावर। आपण अशाच गप्पा मारणार आहोत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांनी महत्वपूर्ण पाऊल उचलली आहेत बर का. हो, शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून नामांकित आकाश इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या MHT CET कोचिंग उपक्रमाचा विस्तार करत संस्थांना आता महाराष्ट्र राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या गुणवंत पाल्यांसाठी ही सुविधा पूर्णतः मोफत आणि निवासी स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडेकर यांनी दिली आहे.
1: श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात. बाबांचं दर्शन झाल्यानंतर भरभरून दान ते बाबांच्या झोळीमध्ये अर्पण करत असतात. जे दान या ठिकाणी येत त्या दानाचा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमासाठीचा वापर जो येतो श्री साईबाबा संस्थांच्या माध्यमातून केला जातो, त्याचाच भाग म्हणून जे आहे राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांचं मुलगा मुलगी इयत्ता 10वी मध्ये असेल आणि 10वी मध्ये त्याला 80% पेक्षा जास्त मार्क्स मिळालेले असतील तर त्याचं 11वी आणि 12वीचं सर्व शिक्षण जे आहे ते श्री साईबाबा संस्थांच्या मार्फत केलं जाईल. त्यासाठीचा निर्णय जो आहे तो तदर्थ समितीने घेतलेला आहे. त्यामध्ये त्या मुलाची राहण्याची व्यवस्था, त्याची प्रसाद भोजनाची व्यवस्था, त्याचा जो शैक्षणिक खर्च जो आहे तो शैक्षणिक खर्च सुद्धा जो आहे तो संस्थांच्या मार्फत केला जाईल. सर्वात महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षापासून जे आहे ते साईबाबा संस्थांमध्ये आकाश कोचिंग क्लासेस मार्फत जे आहे ते 11वी आणि 12वीतल्या मुलांना जे आहे ते कोचिंगची सुविधा जी आहे ती संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेमध्ये सुद्धा त्या मुलांना जे आहे फ्री कोचिंग जे आहे त्यांना जे आहे ते उपलब्ध करून दिले जाणार आहे. सामाजिक
0: तर मंडळी, अशा प्रकारे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी साईबाबा संस्थांनं पुढाकार घेतलाय बरं का. मोफत निवासी MHT CET कोचिंग देणार आहेत, हे खूप महत्वाचं आहे. तर मंडळी, अशा प्रकारे साईबाबा संस्थांचं हे पाऊल खरंच खूप महत्वाचं आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 11 वाजता आर जर ऋतू तुम्हाला भेटायला येणाऱ्या गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये, आणि उद्या सकाळी 7 वाजता नगरच्या अंतरंगामध्ये मी पुन्हा भेटायला येणारच आहे की मस्त अशा गप्पा गोष्टी आणि गाणी घेऊन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आज आहे 13 मे, म्हणजेच शब्दांमधून भावना जिवंत करणारे मनाच्या अगदी जवळचे कवी, गीतकार आणि गायक संदीप खरे यांचा आज वाढदिवस आहे। संदीप खरे म्हणजे तरुणाईच्या भावना, नात्यांची ऊब, आयुष्यातले छोटे छोटे क्षण आणि मनातलं न बोललेलं सगळं अगदी साध्या पण सुंदर शब्दात मांडणारं व्यक्तिमत्व। त्यांच्या कविता ऐकताना अनेकदा असं वाटतं की अरे हे तर आपल्या मनातलंच आहे। आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमातून त्यांनी आणि सलील कुलकर्णी यांनी संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावलं होतं। कॉलेजमधील तरुणांपासून ते कुटुंबासोबत कविता ऐकणाऱ्या प्रत्येक रसिकापर्यंत संदीप खरे यांच्या शब्दांनी सगळ्यांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे। दमलेल्या बाबाची कहाणी, अग्गोबाई ढग्गोबाई, कधी हे कधी ते, आयुष्यावर बोलू काही अशी कितीतरी गाणी आणि कविता आजही लोकांच्या ओठ्या वरत। त्यांच्या लिखाणात एक साधेपणा आहे आणि हाच साधेपणा थेट मनाला भिडतो। तर अशा आपल्या लाडक्या संदीप खरे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि आता त्यांनी त्यांच्या लेखणीतून साकारलेलं सुंदर असं गीत आपण ऐकूयात। गाण्याचे बोल आहेत कसे सरतील से। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, उन्हाळ्यात जेवणासोबत काहीतरी थंड चविष्ट आणि हेल्दी खायचं असेल ना, तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट भोपळ्याचा दही तडका रायता. यासाठी लागणार आहे दही, किसलेला दुधी भोपळा, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या आणि काही साधे मसाले. सर्वात आधी कढईमध्ये थोडं तेल आणि तूप गरम करून मोहरी जिऱ्याची फोडणी द्या. त्यामध्ये हिंग, लसूण, कांदा आणि आलं छानपणे परतून घ्या. आता हिरवी मिरची, टोमॅटो, कढीपत्ता आणि लाल मिरच्या घालून मिश्रण छानपणे मिक्स करा. यानंतर हळद, तिखट, मीठ आणि गरम मसाला घालून त्यामध्ये किसलेला दुधी भोपळा टाका आणि 2 मिनिट छानपैकी शिजू द्या. गॅस बंद करून त्यामध्ये थंड दही घाला आणि सगळं मस्त पैकी एक जीव करा. वरून थोडीशी कोथिंबीर घाला आणि झालं तर मग तयार आहे थंडगार, झणझणीत आणि पौष्टिक भोपळ्याचा दही तडका रायता. गरम पराठा, पुलाव किंवा साध्या भातासोबत सुद्धा हा रायता एकदम अप्रतिम लागतो. तर मंडळी, नक्की करून पहा आणि अनुभव तुम्हाला हा कसा वाटला हे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगर मध्ये. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात एका म्युझिकल ब्रेक नंतर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझ अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, 10वी 12वीच्या परीक्षा संपल्या, निकाल सुद्धा लागले. कुणाच्या चेहऱ्यावरती आनंद, कुणाच्या मनात पुढच्या शिक्षणाची उत्सुकता आणि आता तर सुरू झाल्यात सुट्ट्या. पण या सुट्ट्या फक्त मोबाईल स्क्रोल करण्यात किंवा दिवसभर झोपण्यात घालवायच्या नाहीयेत बरं का. खास करून मुलींसाठी हा वेळ खूप खास असू शकतो. स्वतःला वेळ देण्यासाठी, काही नवीन शिकण्यासाठी आणि आपल्या आवडीनिवडी शोधण्यासाठी. हो, ही अगदी योग्य ती संधी आहे. तर आज आपण जाणून घेऊयात की सुट्ट्यांमध्ये मुली कोणकोणत्या भन्नाट आणि उपयोगी अशा ऍक्टिव्हिटीज करू शकतात. सगळ्यात आधी तर एखादं नवीन कौशल्य शिका. मेहंदी, मेकअप, शिवणकाम, रांगोळी, पेंटिंग, बेकिंग किंवा फोटोग्राफी अशा अनेक गोष्टी छंदासोबत भविष्यात करिअरचा सुद्धा पर्याय बनू शकतात. त्याचसोबत फिटनेसकडे लक्ष द्या. रोज मॉर्निंग वॉक, योगा, डान्स किंवा सायकलिंग केल्यानं शरीर तर फिट राहतंच आणि आत्मविश्वास सुद्धा वाढतो. या सुट्ट्यांमध्ये थोडं स्वतःला अपडेट करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. इंग्रजी बोलण्याचा सराव, बेसिक कॉम्प्युटर, व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट क्रिएशन किंवा पब्लिक स्पीकिंग सारख्या गोष्टी शिकायला सुरुवात करू शकता. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ केअर. पुरेशी झोप, चांगला आहार, त्वचा आणि केसांची काळजी आणि स्वतःसाठी थोडा शांत वेळ हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हो मंडळी, आईसोबत स्वयंपाक शिकणं, घर सजावट, पुस्तक वाचन किंवा छोट्या मुलांना शिकवणं अशा गोष्टींमधून सुद्धा खूप काही शिकायला मिळतं. काही मुलींना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं असेल तर या सुट्ट्यांमध्ये छोटासा होम बिझनेस सुद्धा ट्राय करू शकता. जसे की हँडमेड ज्वेलरी, चॉकलेट्स, आर्ट अँड क्राफ्ट किंवा ऑनलाईन पेज सुरू करणं. लक्षात ठेवा, सुट्ट्या म्हणजे फक्त आराम नाही तर स्वतःला नव्यानं घडवण्याची संधी आहे. आणि म्हणूनच या सुट्ट्या मनापासून एन्जॉय करा, पण त्यासोबत स्वतःसाठी काहीतरी नवीन शिका. तर मंडळी, या सुट्ट्यांमध्ये तुम्ही कोणती ऍक्टिव्हिटी करणार आहात हे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

हात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी सुट्ट्या लागल्या की आपण नवीन गोष्टी शिकायचा प्लॅन करतो. कुणी डान्स क्लास लावतो, कुणी मेहंदी शिकतं, तर कुणी फिटनेसकडे लक्ष देतं. पण या सगळ्यासोबतच एक अत्यंत महत्वाची गोष्ट जी मुलींनी मात्र नक्की शिकायला हवी आहे आणि ती म्हणजे स्वसंरक्षण. आजच्या काळात सेल्फ डिफेन्स म्हणजे फक्त कराटे किंवा मार्शल आर्ट्स नाही, तर स्वतःचा आत्मविश्वास वाढवणं, संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेणं आणि स्वतःचे संरक्षण करणं हे फार गरजेचं झालंय. या सुट्ट्यांमध्ये मुलींनी सेल्फ डिफेन्सचे बेसिक धडे घेतले तर त्याचा आयुष्यभर तुम्हाला उपयोग होऊ शकतो. कुठल्याही अनोळखी परिस्थितीत स्वतःला कसं सुरक्षित ठेवायचं, मदत कशी मागायची, आपल्या आसपासच्या गोष्टींची जाणीव कशी ठेवायची हे शिकणं फार महत्वाचं आहे. आज अनेक ठिकाणी कराटे, तायक्वांदो, सेल्फ डिफेन्स किंवा महिलांसाठी खास सुरक्षा प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. यामुळे फक्त शारीरिक ताकद नाही तर मानसिक धैर्य आणि आत्मविश्वास सुद्धा वाढतो. तसंच मोबाईल सेफ्टीबद्दल सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. इमर्जन्सी नंबर सेफ ठेवणे, लोकेशन शेअरिंग वापरणे आणि सायबर फ्रॉडपासून सावध राहणे हे देखील आधुनिक स्वसंरक्षणाचा भाग आहे. म्हणूनच मंडळी या सुट्ट्यांमध्ये एखादं सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग नक्की जॉईन करा. लक्ष ठेवा, स्वसंरक्षण शिकणं म्हणजे घाबरणं नाही तर स्वतःला सक्षम बनवणं आहे. कारण आत्मविश्वासापेक्षा मोठी ताकद दुसरी कोणतीही नसते. त्यामुळे मंडळी आपण अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110071. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस उष्णतेची तीव्र लाट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. त्यामुळे प्रशासनाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. सध्या तापमानात मोठी वाढ होत असून दुपारच्या वेळेत बाहेर पडताना उकाडा आणि गरम वाऱ्यांचा त्रास जाणवतोय. अशा वेळी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे. दुपारी शक्यतो 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणं टाळा. बाहेर जाताना डोक्यावरती स्कार्फ, टोपी किंवा छत्री वापरा. भरपूर पाणी पिया आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. तसंच लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी, फळांचा रस यांसारखी पेय घ्या. हलका आणि ताजा आहार घ्या. खूप तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, जास्त घाम येणं, डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवल्यास तत्काळ सावलीमध्ये विश्रांती घ्या आणि गरज वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. मंडळी, उन्हाळा आहे पण थोडी काळजी घेतली तर आपण स्वतःलाही आणि आपल्या कुटुंबाला सुद्धा सुरक्षित ठेवू शकतो. म्हणून स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या आणि सुरक्षित राहा. कोणत्याही महत्वाच्या कारणाशिवाय बाहेर पडू नका. मंडळी, पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, हेल्दी खायचं म्हणजे खूप महागडं खायचं असं अजिबात नाही बरं का। थोडं प्लॅनिंग केलं तर कमी खर्चात सुद्धा पौष्टिक आणि चविष्ट आहार घेता येतो। बाहेरचं जंक फूड कमी करून घरचं साधं जेवण, भाकरी, डाळ भात, भाज्या, ताक आणि फळं यांना प्राधान्य द्या। अंडी, मूग, हरभरा, शेंगदाणे आणि फुटाणे हे कमी खर्चात मिळणारे प्रोटीनचे उत्तम पर्याय आहेत। त्याचसोबत रोज महागडी स्नॅक्स घेण्यापेक्षा घरचे पोहे, उपमा, चिवडा आणि स्प्राउट्स खाणं जास्त फायदेशीर ठरतं। महत्वाचं म्हणजे डाएट म्हणजे उपाशी राहणं नाही तर योग्य आणि संतुलित खाणं आहे। त्यामुळे मंडळी, डाएटचा तुम्ही ताण घेऊ नका तर तो एन्जॉय करायला शिका आणि संतुलित आहार घ्या। त्यामुळे तुमचं आरोग्यही सुंदर राहील, तुम्ही दिसायलाही अधिक सुंदर दिसाल आणि तुमची मेंटल हेल्थ असेल, तुमची फिजिकल हेल्थ असेल, सर्व काही निरोगी राहील। तर मंडळी, या गोष्टींचा नक्कीच अवलंब करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, हॉस्टेल किंवा पीजी मध्ये राहताना उन्हाळा सांभाळणं फार गरजेचं असतं आणि फार कठीण सुद्धा जातं, पण काही छोटे हॅक्स तुमचा दिवस खूप सोपा करू शकतात. सगळ्यात आधी शरीर हायड्रेटेड ठेवा, नेहमी पाण्याची बाटली जवळ ठेवा, लिंबू पाणी, ताक आणि ग्लुकोज सारखी पेय घेत राहा. रूम खूप गरम होत असेल तर हलके कॉटन कपडे वापरा आणि शक्यतो दुपारी बाहेर जाणं टाळा. तसंच इन्स्टंट नूडल्सवरती जगण्यापेक्षा फळं, ड्रायफ्रुट्स, दही किंवा स्प्राउट जवळ ठेवा. आणखी एक महत्वाचा हॅक म्हणजे स्किन आणि हेअर केअरकडे दुर्लक्ष अजिबात करू नका. भरपूर पाणी आणि साधी स्किन केअर रुटीन सुद्धा उन्हाळ्यात फार उपयोगी पडतं. त्यामुळे मंडळी, या गोष्टींचा नक्की विचार करा, कारण उन्हाळा इतका कडक आहे की आता तर येलो अलर्ट सुद्धा दिलेला आहे आता आपल्या प्रशासनानं. त्यामुळे या गोष्टींचा विचार करणं, यावरती आपण काय नियोजन करतोय, कशी आपली स्वतःची काळजी घेतोय हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे मंडळी, काही लोक काय करतात की कंटाळा करतात की यार जाऊ दे, मला कंटाळा आलाय स्किन केअरचा, मला कंटाळा आलाय जास्त पाणी पिण्याचा. तहान नाही लागली माहिती आहे, पण तहान लागल्यावरच पाणी प्यावं असं अजिबात नाहीये. दर तासाला, अर्ध्या तासाला तुम्ही पाणी पिणार हे तुमच्या टाइम टेबल मध्ये लिस्ट मध्येच करून ठेवा. मंडळी, काळजी घ्या, थोडेच दिवस राहिलाय उन्हाळा, त्यामुळं कसं आहे की आता उरलेले दिवस तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने घालवा. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात नवनवीन गोष्टींसोबत. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जी ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, दररोज मेकअप करणं अनेक मुलींना आवडतं, पण कधी कधी त्वचेला सुद्धा ब्रेक देणं गरजेचं आहे. सतत मेकअप वापरल्यामुळे स्किन पोर्स बंद होणं, पिंपल्स येणं किंवा त्वचा थकलेली दिसणं अशा समस्या होऊ शकतात. म्हणूनच आठवड्यातून किमान एक दिवस नो मेकअप डे ठेवणं त्वचेसाठी फायदेशीर ठरतं. त्या दिवशी फक्त चेहरा स्वच्छ धुणं, सनस्क्रीन लावणं आणि भरपूर पाणी पिणं, त्याचसोबत त्वचेला नैसर्गिकरित्या श्वास घेऊ देणं इतकंच पुरेसं आहे. लक्षात ठेवा, खरं सौंदर्य हे आत्मविश्वासात असतं, फक्त मेकअपमध्ये नाही. एक दिवस तुम्ही नो मेकअप डे ठेवा आणि त्वचेला आराम द्या, विश्रांती द्या आणि अशाच नवनवीन हॅकसाठी गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव वर्षा धनंजय शिंदे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, उन्हाळा संपत आला की सगळ्यांनाच पावसाची चाहूल लागते, पण पावसाळा सुरू होण्यापूर्वी काही तयारी करणं फार गरजेचं असतं. घराच्या छताची, खिडक्यांची आणि पाण्याच्या पाईपलाईनची तपासणी करून घ्या. पावसाळ्यात ओलावा वाढत असल्यानं कपडे, पुस्तकं आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू सुरक्षित ठेवा. तसंच छत्री, रेनकोट आणि आवश्यक औषधं आधीच तयार ठेवा. डास वाढू नयेत म्हणून घराभोवती पाणी साचणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. आणि हो, पावसाळ्यात आजार वाढतात, त्यामुळं इम्युनिटी वाढवणारं अन्न आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि आत्तापासून तुम्ही प्रिपेअर्ड राहायला सुरुवात करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 FM.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आरजे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका भूमी परमार्थ यांचा। भूमी मॅडम गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जोडलेल्या आहेत। आपल्या प्रेमळ स्वभावाने आणि सामाजिक बांधिलकीतून त्यांनी संस्थेच्या कार्यात नेहमीच मोलाची साथ दिली आहे। आज त्यांच्या या खास वाढदिवसानिमित्त पूर्ण रेडिओ टीम कडून स्नेहालय परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। त्यांचे आयुष्य आनंद उत्तम आरोग्य आणि यशाने सदैव उजळत निघो ही सदैच्छा। आणि आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, ये बंधन तो प्यार का बंधन है। हे करण अर्जुन या सुपरहिट चित्रपटातील हे गीत आहे। गायक आहे कुमार सानू, त्याचबरोबर उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी आपल्या सुरेल आवाजात गायलेले असून या गीताला संगीत दिले आहे सुप्रसिद्ध संगीतकार राजेश रोशन यांनी। तर नगरकर ऐकूया सुंदर असं गीत आणि भूमी मॅडम तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011201 77. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, नुकताच 10वीचा निकाल जाहीर झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर उत्तम यश संपादन केलं आहे. आज अशाच एका यशस्वी विद्यार्थिनीशी आपण संवाद साधणार आहोत. आज आपल्या सोबत उपस्थित आहे 10वी उत्तीर्ण झालेली रिया किरण साळवे. रिया ही क्षितिज बालभवन मधील विद्यार्थिनी असून तिने उत्कृष्ट गुण मिळवून सर्वांचा अभिमान वाढवला आहे. रिया, सर्वप्रथम तुझं रेडिओ नगरच्या स्टुडिओ मध्ये मनपूर्वक स्वागत आहे आणि 10वी उत्तीर्ण झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. नमस्कार रिया.
1: नमस्कार.
0: तर या नुकताच 10वीचा निकाल लागलेला आहे, तर तुझी प्रतिक्रिया काय होती की रिझल्ट लागणार त्या दिवशी, तुला काय वाटत होत?
1: म्हणजे भीती तर वाटतच होती, कारण की सगळ्यात अवघड हेच असतं ना की परीक्षा दिल्याच्या नंतर आपला रिझल्ट काय येईल. घरचे पण सगळे टेन्शन मध्ये होते की रिझल्ट काय येईल काय येईल, पण मला स्वतःवर कुठे ना कुठे विश्वास होता की नाही का जर आपण अभ्यास केलाय तर रिझल्ट पण चांगलाच यायला हवा. तर मग आला रिझल्ट, छानच आला.
0: तर तुला किती टक्के मार्क्स पडले?
1: 74.40.
0: अच्छा. त्याचबरोबर तुझ्या घरच्यांची प्रतिक्रिया कशा होत्या?
1: ऑफकोर्स आनंदी झाले ते, पण म्हणजे चांगले टक्के पडले, पण म्हणतात की नाही काय ना यापुढे सुद्धा अशीच तू प्रगती करायला हवी, नाही का असं म्हणतात. आता इथे रेडिओ सेंटरला पण आली, ही पण त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की लोक नाही काय ना म्हणजे ऐकतील की नाही काय ना आमच्या मुलीचं नाव नाही का रेडिओ सेंटरला येते, खूप आनंदी.
0: अच्छा. आणि तू आता नुकतीच 10वीची परीक्षा पास केलीस, तर रोजचा तुझा अभ्यासक्रम कसा होता, त्याचं काही नियोजन होतं का?
1: मी एका पुस्तकात वाचलं की ब्रह्ममुहूर्ताला उठलेलं चांगलं असतं, म्हणून मी केली सुरुवात उठायला आणि मग सकाळचे अभ्यास करायचे. मग 4 वाजता उठायचे आणि 4 ते नाही का 8 पर्यंत असं अभ्यास करायचे, सेक्शन मध्ये अभ्यास करायचे, त्यामुळे मग नाही का अभ्यासाला सोपं जायचं.
0: म्हणजे कसं?
1: म्हणजे नाही काय ना मी आहे ना एका दिवसात नाही काय ना टार्गेट ठरवायचे, आज एवढं आपल्याला पूर्ण करायचंय, मग ते पूर्ण झाल्याशिवाय झोपायचीच नाही, मग ते पूर्ण करूनच झोपायचे, मग सोपं जायचं.
0: अच्छा. आणि तू आपल्या स्नेहाले संचलित बालभवन प्रकल्पाशी केव्हापासून जुडली आहेस?
1: म्हणजे मी अगदी लहान होते ना, म्हणजे छोटी पहिली दुसरीत असते ना, त्यापासून एकदा अशाच उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या आणि अशीच गंमत म्हणून गेली होती आणि आता इथपर्यंत आली, म्हणजे आता 10वी उत्तीर्ण झाली तरी पण अजून जोडलेली आहे.
0: आणि तेथील काही आठवणी आहेत का तुझ्या?
1: खूप साऱ्या आठवणी आहेत, म्हणजे समर कॅम्प, विंटर कॅम्प, आम्ही असे खूप सारे कॅम्प करायचे, वेगवेगळे नाही का असे प्रयोग व्हायचे, तिथं पण सहभाग घ्यायचे, म्हणून खूप साऱ्या आठवणी आहेत तिथं.
0: अच्छा. आणि आता नुकतंच तू 10वी तर पास केलीस, त्यानंतर तुला काय वाटतंय नाही की आता पुढे तू कशामध्ये करिअर करणार आहेस?
1: पुढे मला डॉक्टर बनण्याची इच्छा आहे आणि आता मी सायन्स स्ट्रीम घ्यायचा विचार करते.
0: का बरं?
1: कारण की आपल्या शिक्षणामुळे आपल्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा उपयोग झाला पाहिजे असं माझं मत आहे. सायन्स साइड घेऊन डॉक्टर बनणार आणि लोकांची सेवा करणार.
0: आणि बालभवनमध्ये आल्यानंतर तुझ्या आयुष्यात कोणते बदल झाले?
1: अभ्यासामध्ये खूप मदत झाली. वापस खेळाडू वृत्ती आहे ना जी की मी माझ्या शाळेत जोपासू नाही शकली, ती मी बालभवनात येऊन जोपासली.
0: बालभवनमध्ये आल्यानंतर तुझ्या आयुष्यात कोणते बदल झाले?
1: बालभवनमध्ये गेल्यानंतर अभ्यास, खेळ आणि आपल्यामधली कर्तृत्व करण्याची शक्ती ती माझ्यामध्ये खूप वाढली, कारण की त्यामध्ये काय होतं प्रयोग जे असतात ना प्रयोग ते आपलं खूप आहे ना डोक्यात बसतात, मग तिथे वेगवेगळे प्रयोग व्हायचे जे की शाळेमध्ये होतात पण कमी प्रमाणामध्ये होतात, खेळ पण होतात पण कमी प्रमाणात होतात, सगळ्यांकडे ते लक्ष नाही देत शाळेमध्ये. तसं बालभवनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याकडं खूप म्हणजे चांगल्या प्रकारे लक्ष दिलं जातं, प्रत्येकातला कोणती गोष्ट आवडती, कोणत्या खेळामध्ये त्यांना काय इंटरेस्ट आहे, या सगळ्या गोष्टी तिथं बघितल्या जातात आणि त्यानुसार आपल्याला पुढे नाही का त्या खेळामध्ये पुढे नेलं जातं, म्हणून मला ते नाही का प्रिफर करते मी जास्त बालभवनामध्ये जाणं.
0: अशी एखादी आठवण सांगू शकते का? तू म्हणते की खेळामध्ये किंवा अभ्यासक्रमाबद्दल, त्याविषयीची एखादी कोणती आठवण आहे का तुझ्या लक्षात अजूनही की तू आमच्याशी शेअर करशील?
1: म्हणजे एक गंमत सांगते बरं का, मी आहे ना म्हणजे लहान होते ना त्यावेळेस ना गणित हा विषय तर म्हणजे खूप जणांचा अवघड, त्यामुळे मला गणित खूप अवघड जायचं. मग तिथले शिक्षक आहे ना, मी सांगितलं एकदा नाही का घाबरत घाबरत, आता शिक्षकांशी माझ्यासारखी मुलं शेअर नाही करत सगळं. मी केलं घाबरत घाबरत शेअर, नाही का गणित मला चांगलं नाही जात वगैरे. हा तर नाही काय, त्यांनी माझ्या गणिताकडे इतकं लक्ष दिलं ना, आणि गमती गमतीमध्ये मी गणित शिकून पण गेली आणि मलाच कळून नाही आलं. आमच्या बालभवनामधले स्टाफ टीचर लोक, संतोष सर, विक्रम सर, रजिया मॅडम, त्यांनी सर्वांनी खूप मदत केली.
0: आणि आता सध्या तू तर म्हणते की गणित हा तुला हार्ड विषय जायचा, परंतु दहावीच्या बोर्डाच्या वेळेस तुला कोणता विषय अवघड गेला?
1: असं स्पेसिफिक तर कोणचं अवघड नाही गेलं. बरं का, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ज्यावेळेस आपण आहे ना पेपरला जातो ना, मला असं व्हायचं आज ह्या विषयाचा पेपर आहे ना, तर हा विषय माझ्यासाठी अवघड आहे असं व्हायचं. पण नंतरून मग आहे ना, म्हणजे सायन्स आहे ना, सायन्स मराठी आणि इंग्लिश आम्हाला दोन्हीमध्ये होत, त्यामुळं नाही काय ना मग थोडंसं अवघड जायचं समजायला, पण तरी पण प्रयत्न केला आणि पोचले त्याच्यापर्यंत.
0: म्हणजे कोणत्या विषयाला तू जास्त वेळ दिलास की हा ह्या गणिताचा विषय तुला अवघड जात होता, परंतु मी त्याला डेव्हलप करण्यासाठी जास्त वेळ दिला? तू जसं की बालभवन मधील शिक्षक किंवा शाळेतील शिक्षकांनी तुला प्रेरित केलं गणिताविषयीसाठी, तर आणखीन कोणता असा विषय होता की त्याकरिता तू स्पेशल त्याला जास्त वेळ दिला?
1: तर गणित आणि विज्ञान हे दोन असे विषय की मोस्ट ऑफ द मुलं नाही काय ना त्याच्यावर खूप लक्ष देतात, पण मराठी हिंदी इंग्लिश या विषयाकडे दुर्लक्ष करतात. पण ते विषय खूप स्कोरिंग असतात. मी काय केलं, मग गणित आणि विज्ञान करते, मग त्यासोबत आहे ना मराठी लँग्वेजचे सब्जेक्ट असतात त्याच्यावर पण नाही का भर दिला, आणि त्याच्याने मार्क चांगले स्कोर केले.
0: अच्छा, खूप छान. तुझ्या शिक्षकांनी किंवा बालभवनच्या ताईंनी दादांनी तुला कोणत्या प्रकारे मार्गदर्शन केलं? घरच्यांचा या मागे सपोर्ट होता का?
1: घरच्यांचा होता सपोर्ट, पण त्याही त्याहून अधिक सपोर्ट माझ्या स्कूलमधून मिळाला आणि बालभवनामधून मिळाला. त्यांनी कसं, आजकालच्या जमान्यात फोन हा आहे ना चांगल्या कारणांसाठी वापरत नाही, पण माझ्याकडे फोन होता म्हणून नाही काय ना त्याच्याद्वारे पण मला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं की नाही का शिक्षकांसोबत नाही का कॉन्टॅक्ट करता आलं, त्याच्यामुळं युट्यूबवरून व्हिडिओज वगैरे पाहता आली, मग त्याच अभ्यासासाठी फायदाच झाला.
0: अच्छा, तर असं एखादं सांगू शकतेस का की स्पेसिफिक कोणी असं तुला मार्गदर्शन केलं?
1: हो, संतोष सर आहेत ना, त्यांनी खूप मला मार्गदर्शन केलं. मला काही अडलं ना तर मी त्यांना कॉल करायची, आणि ते मला आहे ना म्हणजे कोणचाही वेळ असं कॉल करायचं, ते मला आहे ना एकदम उत्तम असं मार्गदर्शन करायचे की नाही का मी सांगितलं मला ह्या सब्जेक्टमध्ये नाही जमत आहे, आता मी फेल झाले तर मी काय करणार, भीती असते ना मला. त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि माझा आत्मविश्वास वाढवला.
0: अच्छा, आणि परीक्षेच्या काळात ताण आला समजाता ना की एकदम डिप्रेशनमध्ये जातात काही विद्यार्थ्यांना, असं वाटतं आपण जायलाच नको पेपरला, मी हा पेपरच देणार नाही, तर त्यावेळेस तुला असं वाटलं का दहावीचे पेपर देताना नको आता मला पेपरलाच नाही जायचं, मला खूप स्ट्रेस आलाय, मी खूप डिप्रेशनमध्ये चालले, असं कधी वाटलं का?
1: वाटलं, कारण की आहे ना आपल्या सोसायटीमध्ये बोर्डची परीक्षा म्हणल्यावर खूप लोक सिरियस घेतात ना, मग लोक विचारतात की नाही काय ना किती टक्के पडले, कसं होईल पुढं, काय करणार आहे, असं खूप लोकांचं जास्त आपल्यावर नाही का तणाव असतो. मग त्या विचार यायचे माझ्या मनात, पण मग घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळं नाही का वाटायचं आपल्याला घरच्यांसाठी तर करूनच दाखवायचं ना काहीतरी, मग सोपं जायचं.
0: शाळेमध्ये जसं की तू म्हणतेस शिक्षकांनी मार्गदर्शन केले, तर शाळेतला कोणता विषय तुला आवडायचा?
1: इंग्लिश मला खूप आवडायचा, कारण की इंग्लिशमध्ये लिटरेचर असतं आणि त्या पण ते गोष्टीसारखं असतं ना, मग मला गोष्टी वगैरे ऐकायला लहानपणापासूनच आवड होती, म्हणून मग ते गोष्टीवाणी समजून घ्यायचे, मग ते लवकर लक्षात राहायचं, मग आणि टीचर पण खूप मदत करायचे. मग
0: कोणते शिक्षक आवडायचे तुला शाळेतील?
1: माझी क्लास टीचर, त्यांचं नाव ही वैशालीच आहे.
0: अच्छा,
1: त्या खूप छान मार्गदर्शन करायच्या, हिस्ट्रीला होता त्या, आम्हाला हिस्ट्रीमध्ये सुद्धा खूप छान मार्गदर्शन केलं.
0: तर एखादी अशी त्यांची आठवण सांगू शकतेस का, जर एखादा चॅप्टर तुला लक्षात नाही राहिला की त्यांनी समजावून सांगितलं तुला स्पेशली की असं नाही असं कर म्हणून?
1: हो,
0: असं कधी घडलंय का?
1: खूपदा घडलेलं आहे मला. प्रत्येक चॅप्टरमध्ये काही ना काही असतं ना, असं काही स्टुडंट असतात की त्यांना नाही का चॅप्टर पूर्ण झालंय पण त्याच्यानंतर पण राहतो पण
0: नाही का
1: क्युरी असतात पण ते सांगत नाही. माझ्या मॅडम आहे ना माझ्या अशा तोंडावर ओळखायची, हिला काहीतरी समजलं नाही, मग ते जवळ येऊन असे प्रेमाने विचारायचे की नाही काय नाही कळलं तुला, तू विचार, मी तुझी एकदम अशी फ्रेंडली वातावरण त्यांनी निर्माण केलं होतं. मग त्या काय करायचे, दोन एकदा नाही समजलं, दोनदा नाही समजलं, तीन वेळा समजून सांगतील, पण ते तुला कळलं पाहिजे, कारण की ना ही परीक्षा तुला आहे ना देता येईल नंतर, पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर क्लिअर केले ना तुझ्यासाठी चांगलं राहील असं म्हणून ते मोटिवेट करायचं.
0: ते शाळेमध्ये कोणत्या खेळामध्ये भाग घेतलास का?
1: हो, परीक्षेचा स्ट्रेस दूर करण्यासाठी खेळ नक्की खेळले मी. मी डॉज बॉल मध्ये होते, डॉज बॉल अंडर 16 मध्ये, तर मग त्या खेळामध्ये ना टीमची कॅप्टन पण होते मी, आणि खूप आम्ही खेळ खेळायचो, ते आम्हाला गेम्स पिरियड राहायचे, वापस नॅशनल वगैरे लेवलला आमच्या लेवल राहायचे, त्या लेवलला खेळायला पण जायचे बाहेर.
0: म्हणजे तू नॅशनल लेवलला वगैरे गेलीस का खेळायला?
1: हो, स्कूलमधून असायचं ते.
0: हां, तर स्कूलमधून तू नॅशनल लेवलला खेळायला गेली, तर कोणत्या थ्रो गेली, कोणत्या म्हणजे आता तू म्हणजे डॉजबॉल वगैरे वगैरे खेळायचा, तर मग नेमकं तू कोणता नॅशनल लेवल पर्यंत खेळ खेळलीस?
1: स्टेट.
0: त्याविषयी सांगशील का?
1: म्हणजे तिथे कसं असतं की नाही काय ना, खूप आपल्या ना आमच्या शाळेची एक टीम आहे, त्या टीमची लीडर मी आहे, तर दुसऱ्या शाळेच्या पण अशा भरपूर टीम असायच्या, तर नाही का ते मुलं पण खेळायचे आणि त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये स्पर्धा व्हायची आणि त्यानंतर मग आम्ही पुढच्या लेवलला खेळायला जायचो. असं
0: त्यामध्ये असे काही मैत्रिणी असतील की त्या डिमोटिवेट करतात नाही का? काही मैत्रिणी असतात आणि काही मोटिवेट करत असतात, तर त्याविषयी काही सांगशील का?
1: तर मोटिवेट करणारं तर कमीच मिळालं, पण डिमोटिवेट करणारं जास्त मिळालं बरं का. तर त्यांचं काय होतं की नाही, जिंकून नाही द्यायचं, आपण स्वतः जिंकायचं, कारण की ती जर जिंकली तर त्यांना असं वाईट वाटायचं, माहितीये का? अशी वृत्ती नसती का माणसाच्या, म्हणजे प्रत्येकाच्या मनात असती पण तरी पण
0: हा,
1: तर त्याने त्यांची ईर्ष्या अशी दिसून यायची नाही का, हिला तर जिंकून नाही द्यायचं, पण त्याच्यासाठी वेगवेगळे प्रयत्न, त्यांना अपयश लाभलं त्याच्यात, पण आपले कष्टाचे फळ मिळतच की नाही.
0: नक्की. तर अशी कोणची आठवण आहे का, एखादी मैत्रीण आहे आता जस्ट शाळेत तर तू काय पुन्हा जाऊ शकणार नाही, जस्ट ह्याच माध्यमातून मी एक तुला रिकवर करण्याचा प्रयत्न करते की आपली शाळा आणि कॉलेज यामध्ये खूप काही अंतर आहे असं सगळेजण म्हणतात, आणि मलाही तसं वाटतं की शाळा म्हणजे एक आपलं फॅमिली मेंबर सारखे असते की आपण शिक्षकांना प्रत्येक गोष्ट आपण सांगत असतो. तर तुला स्कूल लाईफ आवडेल की कॉलेज लाईफ?
1: हे बघा, आपले स्कूल लाईफ आपण जी जगून बसलोय ना, ते क्षण आहे ना पुन्हा परत येत नाही, मग ते क्षण आहे ना इतके मी असे सांभाळून ठेवलेत ना, ते क्षण खूप छान होते. म्हणून पुढे जे येईल ते येईल, पुढे माहिती नाही मला कुणी चांगल्या मैत्रिणी भेटतील की नाही भेटणार, पण ज्या मी मैत्रिणी आता कमवल्यात त्या खूप छान आहेत.
0: अच्छा, तर मग तू असे शाळेतील काही आठवणी सांगशील की? आता प्रत्येक जण शाळेतील आठवण म्हणजे एकदम इमोशनली होऊन जाते की हा आता मी शाळेमध्ये असते तर नेमकं छान वाटलं असतं, किंवा हे मी केलं असतं तर मी करू शकणार नाही, पुन्हा शाळेत जाऊ शकत नाही, तर अशा काही आठवणी आहेत का तुझ्या?
1: हो, आम्ही ना डब्याच्या सुट्टीमध्ये ना गपचूप आहे ना समोसा खायचो.
0: अच्छा.
1: हा, ती आमच्या असे एक काका होते, इतका छान समोसा बनवायचे ना, आम्ही समोसे खायचो. वापस आता दुःख वाटतं की परत ते करता येणार नाही, परत आमच्या वर्गात जाऊन आम्हाला बसता येणार नाही, परत सोबत असं जेवता येणार नाही, अशा खूप साऱ्या आठवणी आहेत.
0: तर तुझ्या शाळेविषयी थोडक्यात माहिती सांगशील का?
1: मी माझ्या स्कूलमध्ये म्हणजे ना पहिलीपासून तर दहावीपर्यंत मी एकाच शाळेत होते, मी अशी शाळा कधी बदलली नाही बरं का. आमची शाळा 1950 मध्ये सुरू झालेली, ते आत्तापर्यंत आहे. मग आमच्या स्कूलची आहे ना सिल्वर जुगली, गोल्डन जुगली वगैरे हे सगळे कार्यक्रम झाले, त्या सगळ्या कार्यक्रमाचं नाही का मी पार्ट आहे, त्याबद्दल मला खूप छान वाटतं, आनंद वाटतो त्या गोष्टीचा. की आणि मग प्रत्येक नृत्य असू किंवा नाही का कला असू, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी सहभाग घेतलेला आहे, मग ती खूप. आणि आमच्या स्कूलमध्ये पण नाही काय ना खूप आहे ना असं प्रोत्साहन देतं त्या सर्व गोष्टींसाठी.
0: आणि आता तर तू म्हणते की शाळेची लाईफ जगता येणार नाही, पण पुढे तुला करिअर करायचंय, सायन्समध्ये ऍडमिशन घ्यायचंय, डॉक्टरिंग करायची, जर तू कदाचित बनली आणि तू होणार तुझा कॉन्फिडन्स सांगतोय, तर तू काय करशील, म्हणजे जनताची सेवा कशी करशील की पेशंट्स आलेत बघ तुझ्याकडे, तर तुझी भावना काय असणार आहे? आताचे सध्या डॉक्टर्स म्हटलं की फक्त इन्कम कसा येईल किंवा सोर्स कसं वाढेल त्यांचं किंवा पैसे कसे मिळवायचे, की त्या विचाराने करशील की आपण एक आपल्याला एक दिले आहे देवाने, की आपण म्हणतो डॉक्टर आणि देव एक सारखे असतात, तर आपण तू त्यांची काळजी कशी घेशील जर एखादं पेशंट तुझ्याकडे ट्रिकला आलं तर?
1: हे बघा, पैसा आयुष्यात खूप कमवता येतो, पण माणसाच्या आत्मेने दिलेला आशीर्वाद आहे ना तो कमवता येत नाही पैशाने. मग तो आशीर्वाद कसा कमवू शकते मी, की मी त्यांची सेवा करेल आणि जर मी त्यांचा उपचार करेन ना त्याच्या थ्रू त्यांना बरं वाटलं पाहिजे, की मग ते त्यांचा आत्म्याचा आशीर्वाद तर लागतोच माणसाला आणि तेवढंच बास आहे जगण्यासाठी.
0: तर कधी असं वाटलंय, कधी असं घडलंय की बालभवन मधील एखादा प्रोग्राम आहे आणि त्या प्रोग्रामला तू गेलीच नाही, तर तुला असं हार्डली वाटलं का मी त्या प्रोग्रामला गेले पाहिजे होते?
1: हो, वाटलेलं आहे, कारण की बालभवनामधले आहे ना प्रत्येक कार्यक्रमात मी सहभाग घ्यायचे आणि मग कधी कधी अशी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सिच्युएशन येते की नाही जाऊ शकत, नाही होत जाणं बरं का, मग नाही जायचे ना, तर माझं आहे ना अर्ध लक्ष एका कामाकडं आणि अर्ध लक्ष त्या प्रोग्रामकडं असं व्हायचं माझ्यासोबत.
0: तर असा एखादा प्रसंग सांगू इच्छिते का, कोणता असा स्पेशल डे होता किंवा कार्यक्रम होता की तू जाऊ नाही शकली? तर
1: आमचं आहे ना सायन्सचं आहे ना प्रयोग असतात ना, प्रयोग करतात विज्ञान प्रदर्शन, तर त्या प्रदर्शनामध्ये ना म्हणजे सगळं आहे ना ते मॉडेल वगैरे बनवून सगळे सोबत होते, पण नेमकं ज्या वेळेस ना जायचं होतं प्रदर्शनासाठी त्याच दिवशी जाऊ नाही शकले, म्हणजे ते काही आजारी वगैरे होते त्यामुळे नाही जाणं झालं. सगळं मला माहिती काय करायचं ते मला माहिती, पण जाऊ शकले नाही. आणि जे सगळी मेहनत केली होती ना ते सगळ्यांना दुसऱ्यांना सांगावं लागलं की तुम्ही हँडल करा असं झालं होतं.
0: अच्छा, बालभवनच्या थ्रो म्हणजे तू आता सायन्सला वगैरे ऍडमिशन घेशील, तर तुझ्या फॅमिलीचा सपोर्ट आहे का की तू पुढे शिक असा?
1: नक्कीच, माझ्या वडिलांचा मला खूप सपोर्ट आहे की नाही का तू शिक. एका मुलीच्या आयुष्यात काय असतं माहिती का, जर शिक्षण नाही झालं ना तर लग्न लावून देतात. मग ती गोष्ट माझ्यासोबत नाही व्हावी हे खूप मोठं कारण आहे माझं की नाही का शिक्षण पुढे चालू ठेवण्याचं. आणि जर मी शिकून मोठी झाली तर मग मला आहे ना म्हणजे ते लग्न जे असतं ना एक ते मध्ये येणार नाही, म्हणून शिकायची खूप इच्छा आहे.
0: अच्छा हा, परंतु शिकण्याची इच्छा ही त्या कारणानेच नसेल की एक मनामध्ये सुद्धा जिद्द असेल की मी हे ठामपणे करून दाखवल. तर नक्कीच रिया, आणि तुझ्या आई बाबांचं जे स्वप्न आहे तू नक्कीच पूर्ण करशील. आणि स्नेहाले संचलित आपल्या बालभवन बद्दल तू काय सांगू इच्छिते, तुला कशा प्रकारे त्यांनी मदत केली?
1: आर्थिक दृष्ट्या मदत झाली त्यांची खूप, आणि मोटिवेशन म्हणलं ना तर तिथून खूप मोटिवेशन मिळतं. आणि माझ्यासारख्या मुलांना तर आहे ना खूप गरज असते, ज्यांना खूप तणाव असतो ना अभ्यासाचा, म्हणजे नाही का जे मुलं फ्रीली अभ्यास नाही करू शकत त्यांच्यासाठी उत्तम मार्ग आहे म्हणजे बालभवन, जेणेकरून की ज्याच्या थ्रू आपण आहे ना चांगला अभ्यास करू शकतो की नाही का आपल्या आयुष्यामध्ये मोटिवेट होऊ शकतो. खूप मोटिवेट करतात ते. आणि जर काही अडलं ना तर सगळ्या गोष्टी आर्थिकदृष्ट्या असो किंवा कुठं आपल्याला काही जमत नाही आहे तिथं आपलं ऍडमिशन नाही होते, आत्तासुद्धा तेच मला मदत करते. मला तरी अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून, आणि त्या अपेक्षावर कायम खरे उतरतात आणि कायम मदत करतात.
0: आणि आत्ता कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घेणार
1: आहे? रेसिडेन्सी कॉलेज.
0: तू सर मॅडमशी बोललीस का की तुला हा सब्जेक्ट घ्यायचा आहे, तर त्यांनी तुला कशा प्रकारे मार्गदर्शन केलं की ह्या ह्या साईडला तुला जायचंय, तर त्यांनी कशा प्रकारे मार्गदर्शन केलं?
1: त्यांनी मला सांगितलं तुझ्याकडे तीन ऑप्शन आहेत, आर्ट्स सायन्स आणि कॉमर्स, ह्या तिन्हीपैकी तू म्हणते सायन्सला यायचं, पण पुढं चालून तुला नाही काय ना रिग्रेट नाही झालं पाहिजे ही साईड का घेतली तू, तर नाही काय ना विचार करून घे की नाही का तू घेते साईड, असं त्यांनी मला मार्गदर्शन केलं.
0: अच्छा, परंतु तू जर निवडलंस तर तुला कॉन्फिडन्स असणार की तू हे त्या लेवल पर्यंत जाऊ शकतेस, तर त्या मागील काही प्रेरणा आहे का तुझी की हाच मी सायन्सच निवडला आहे आणि तुला डॉक्टरी करायची, तर डॉक्टर होण्याचं स्वप्न त्यामागे पण कोणीतरी मार्गदर्शन केलं असेल तुला? की असं आपण म्हणतात ना की एखाद्या संगीतकाराच्या घरामध्ये जर त्याचे वडील किंवा ते संगीतकार असले तर मुलगाही असं म्हणतो की मलाही संगीतकार व्हायचं आहे, किंवा डॉक्टरचा मुलगा म्हणतो मला डॉक्टरच व्हायचं, इंजिनियरचा मुलगा म्हणतो मला इंजिनियर व्हायचं. परंतु असा काही प्रसंग आहे का तू घरात जरी कोणी नसलं तरी तुझ्या मनामध्ये जिद्द असेल की तुला डॉक्टर व्हायचं, तर त्या मागची प्रेरणा काय आहे?
1: हे बघा, आमच्या घरामध्ये ना म्हणजे शिकलेलं तरी जास्त असं कोणी नाहीये, मग म्हणून ती एक मनात इच्छा आहे की आपल्या घरातून पण कोणीतरी असं मोठं कर्तृत्व करून दाखवलं पाहिजे, जेणेकरून लोक पण आपल्याला म्हणतील की नाही का मुलीने करून दाखवलं, असं प्रकारे मोटिवेशन आहे माझ्या.
0: नक्कीच. आणि आता जस्ट 10वीचे जे निकाल लागलेला आहे तर ते तर पास आउट झाले ते, परंतु आता जे 10वीत मुलं गेले ते, तर त्यांनी कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे, त्यांनी कशा प्रकारे त्यांची दिनचर्या केली पाहिजे? आपण तो म्हणतो टाइम टेबल केल्यावर इम्पॉसिबल आहे की आपण टाइम टेबल केल्यावर ती रूल्स आपण फॉलो नाही करत, हे तर प्रत्येकाला माहिती आहे, परंतु त्यांनी वेळात वेळ काढून किंवा समजून कसा अभ्यास केला पाहिजे?
1: तर प्रथम त्यांनी काय करायला पाहिजे की नाही काय ना एक टार्गेट ठरवायला पाहिजे दिवसाचं. जसं मी केलं, मी माझ्या नाही का उदाहरणावरून सांगते की नाही काय ना आपल्याला दुसऱ्यांसाठी एक एक्झाम्पल बनायचं, लोक आपल्यापासून इन्स्पायर झाले पाहिजे, हे असं आपल्याला काहीतरी करून दाखवायचं. मग त्यांनी काय करायला पाहिजे, सकाळचा अभ्यास खूप उत्तम असतो, मी स्वतः केलेला आहे, सकाळी अभ्यास करायचा वापस. नाही काय ना दिवसामध्ये आपण किती वेळा अभ्यास करतोय, किती वेळा अभ्यास करतो हे महत्वाचं नाही, तर अभ्यास कसा करतोय, किती समजून घेतोय हे खूप महत्वाचं असतं. मग तो अभ्यास आहे ना समजून घेऊन, आता मी 2 तास अभ्यास केले, 2 तासानंतर मी 10 मिनिटाचा ब्रेक घेईन, असं रिवॉर्ड द्यायला पाहिजे स्वतःला, मग मोटिवेशन येते.
0: नाही म्हणजे त्यांनी आता तू तर म्हणते सकाळी अभ्यास वगैरे केला पाहिजे, परंतु कोणत्याही शाळेमधील ऍक्टिव्हिटीज असल्या तर त्या ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा काही मुलं पार्टिसिपेट होत नाही, तर का की म्हणतात मला अभ्यास आहे अभ्यास आहे, परंतु एक आपली स्कूल लाईफ एक जगायची असते आणि आपला अभ्यासक्रम तर आपल्यापाशी असतो, सगळ्यांना ते करावंच लागतं, परंतु काही मुलं होत नाहीत पार्टिसिपेट, तर त्यांच्यासाठी तू काय सांगू इच्छिते?
1: तर मला एक आहे ना, माझ्या शाळेतली एक गंमत आठवते बरं का, मी ती तुम्हाला सांगते. माझी एक फ्रेंड होती, नाव नाही घेणार तिचं आता, की नाही काय ना, ती आहे ना खूप अभ्यास करायची बरं का, खूप म्हणजे आम्ही पण करायचो अभ्यास, पण ती इतका अभ्यास करायची ना, कशातच पार्टिसिपेट घेणार नाही. आम्ही नाही का कुठे जाणार ना आता, नाही का कुठं आता फिरायचं वगैरे ठरलं किंवा कुठं जाऊन काही खायचं वगैरे ठरलं, गेम्स खेळायचे ठरले, कशातच नाही. मी फक्त अभ्यास करणार. आणि तिचं काय होतं ध्येय की नाही जास्त मार्क पाडायचे, जास्त मार्क पाडायचे. पण तिने ही लाईफ तर एन्जॉयच केली नाही, मग तिला पुढं मेमरी काय राहील नाही का, की तिने दहावीत काय केलं, फक्त अभ्यास केला ना, अभ्यास करून सुद्धा तेवढे मार्क नाही मिळाले, मग काय उपयोग ना. मग तर असं जगता पण आलं पाहिजे.
0: नेमकं कसं त्यांनी ह्या दोन्हींना पण एक समान ठेवून कशी त्यांनी लाईफ कव्हर केली पाहिजे, कशी एन्जॉय केली पाहिजे. शाळेची लाईफ तर पुन्हा भेटणार नाही.
1: बरोबर आहे. तर त्यांनी आहे ना आपल्या स्कूलमध्ये ज्या काही पार्टिसिपेट नाही का करायचं आपल्याला संधी मिळते, त्या सगळ्यामध्ये पार्टिसिपेट केलं पाहिजे. असं कधीच होत नाही की नाही काय ना, आपला अभ्यास एक बाजूला राहतो आणि आपण पार्टिसिपेटच करत राहतो. दोन्ही गोष्टी बॅलन्स करता येतात जर आपल्यात करायची इच्छा असेल आणि आपण करू शकतो. जर प्रयत्नच केला नाही तर कसं कळणार, बरोबर की नाही. मग त्यांनी प्रयत्न करून बघायला पाहिजे ना दोन्ही पण गोष्टींचे, होईल नक्कीच होईल.
0: तर नक्कीच. तर आता सध्या जे 10वीत मुलं गेले त्यांनी सुद्धा प्रत्येकाच्या ऍक्टिव्हिटी मध्ये जर भाग घेतला तर नक्कीच त्यांची एक हेल्थ पण चांगली असते जर आपण खेळामध्ये भाग घेतला. त्याचबरोबर खेळ आणि जर आपला अभ्यास असला तर ते स्ट्रेस, तू जसं म्हटलीस की खेळामुळे माझा स्ट्रेस कमी झाला, तर ते नेमकं हेच असतं. कारण की खेळाच्या माध्यमातून आपण आपला अभ्यासक्रम पण कव्हर करू शकतो आणि आपल्या स्वतःला हेल्दी सुद्धा ठेवू शकतो. नक्कीच आहे. तर आता तू सांगतेस की पास झालीस, तर बालभवनी तुझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता, त्यांची प्रतिक्रिया काय होती?
1: रिझल्ट लागल्यानंतर सरांचा फोन आला. सर मला म्हणतात अरे रिया काय केलं तू? म्हणलं काय केलं सर? आज सर मला म्हणतात अरे तू पास झाली म्हणे बालभवनातून, क्षितिज बालभवनातून पहिली आली म्हणलं तू. म्हणलं अरे बापरे, मला तर स्वतःकडून नव्हती अपेक्षा की मी करेल म्हणून. बरं का? मग सर मला म्हणतात पहिली आली म्हणे थांब, मी पेढे वगैरे घेऊन होतो. बालभवनात पेढे वगैरे आणले, फोटोज वगैरे काढले. मग त्यांनी मला स्टोरी विचारली की तू कसा अभ्यास करायची, काय करायची, पुढं काय बनायची इच्छा आहे. त्यांचा म्हणजे आधी पण माझ्याकडे चांगल्या दृष्टिकोनाने बघत होते, पण आता त्यांच्या नजरेत माझी जी इज्जत वाढली ना ती बघायला मिळते, खूप आनंद होतो.
0: नक्कीच. तर तू आपल्या बालभवन मधील जे छोटे मुलं असतात तर त्यांना मोटिवेट करते का?
1: हो,
0: त्यांना मार्गदर्शन करते का? एखादा प्रसंग सांगू शकतेस?
1: ज्यावेळी टीचर्स डे असतो ना, तर नाही काय ना त्यावेळेस आहे ना आम्हाला असा चान्स देतात की तुम्ही टीचर बना बालभवनामध्ये, तुम्ही टीचर बना आणि तुम्ही मुलांना शिकवा. तर तो प्रसंग खूप छान होता की नाही, आम्ही साडी वगैरे घालून जायचो आणि मग त्या मुलांना शिकवायचो, त्यांना मोटिवेट करायचो. ही खूप म्हणजे बालभवन छान संधी देतं. त्यांना म्हणजे ज्या ज्या मुलांना गणित विषय आवडत नाही किंवा ज्यांना जनरल नॉलेज जी काय आवडत नाही, खूप सारे मुलं असे असतात. आणि तिथं म्हणजे बालभवनामध्ये काही मुलं असे पण येतात ज्यांना नाही काय शिकण्याची आवड नसते, मग त्या मुलांना पण आहे ना तिकडे आहे ना शिकण्याकडे घेऊन जावं लागतं. मग त्यांना मोटिवेट करायचं की नाही शिक्षण हे खूप आहे ना महत्वाचं आहे तुमच्या आयुष्यासाठी, जर तुम्ही नाही शिकलात तर तुमच्या फॅमिलीची कंडिशन कशी बदलणार, तर असं मोटिवेट करायचं.
0: नक्कीच रिया, की तू म्हणतेस आता इथून पुढे जर तू 10वी पास आउट झालीस, आता कॉलेजला जाणार, तर तू बालभवनशी कॉन्टॅक्ट ठेवणार का?
1: नक्कीच ठेवणार. कारण की बालभवनाकडून इतकं सर्व मिळालंय ना, मला जर संधी मिळाली ना कधी बालभवनासाठी काही करायचं, मी नक्कीच करेल.
0: सब्जेक्ट वगैरे तर आहेत अवघड वाटते, सोपे वाटते, चांगले आहेत, परंतु तुला काही असा छंद आहे का जो तू अजूनपर्यंत जोपासतेस?
1: छंद मला निबंध लिहायला खूप आवडतात, माझे विचार त्यातून मला सांगता येतात ना, म्हणून मग निबंध स्पर्धा वगैरे कुठे असेल किंवा काही असेल मी त्याच्यामध्ये भाग घेते. वापस चित्रकला मला आवडते, मग मी चित्र काढते. आपले दागिने नसतात का त्याची डिझाईन नसतात का, ते डिझाईन करायला आवडतात मला, ते मी डिझाईन करते मोकळ्या वेळामध्ये.
0: अच्छा.
1: पुस्तकं वाचते, हे सगळे छंद आहेत मला.
0: म्हणजे आपण अभ्यासाबरोबर आपला छंद पण जोपासणे नक्कीच गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कुठेतरी आपण डिप्रेशन मध्ये जातोय तर तो छंद आपल्याला एक मोकळा वेळ आपण काढला तर आपल्याला नक्कीच त्या आनंद पण मिळतो आणि आपण त्यातून एक रिफ्रेश माइंडने पुढे जायला पण सुरुवात करतो. बरोबर आहे रिया. आणि आता सध्या तू सगळ्यांना काय मेसेज देऊ इच्छिते, जे तुला सगळेजण ऐकतात आणि आता जस्ट 10वी पास आउट झालेले विद्यार्थी पण कॉलेजला ऍडमिशन घेत आहेत, तर मग तू त्यांना काय संदेश देऊ इच्छिते?
1: तर आपल्या आयुष्यामध्ये खूप असे लोक असतात जे की आपल्याला डिमोटिवेट करतात, बरोबर ना? तर आपल्याला आहे ना प्रत्येक आपल्या आयुष्याच्या वाटेवर असे लोक मिळणारच, तर नाही काय त्यांचा राग मानून आहे ना तिथंच थांबणं हे

0: मध्ये आपल्याला खूप मोठ्या आदर्श व्यक्तीची गरज नसते, पण आपल्या वडिलांपेक्षा मोठा आदर्श कोण असेल हो, तर म्हणजे म्हणतात ना आपले फादर खूप मोठे सुपर हिरो असतात, तर माझ्यासाठी माझे सुपर हिरो तर माझ्या पप्पाच आहेत. मग ते जसे मला मार्गदर्शन करतात ना, मला नाही वाटत कुणी अजून करू शकतं म्हणून. खूप लोक मार्गदर्शन करतात, पण माझ्या वडिलांनी इतकं मला कुणीच समजून घेत नाही आणि कुणीच माझं तेवढं माझा हितकारक विचार करत नाही. मग त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ना, त्यामुळे मग तेच माझे म्हणजे नाही का आयडल म्हणून मी त्यांनाच मानते, दुसरं कोणीच नाही.
1: अच्छा, तू जसं की म्हणतेस आयडल म्हणजे हे पापा हे सगळ्यांचे सुपरमॅनच असतात, हे खरं आहे. आपण जीवनाच्या वाटेवर प्रत्येकाचं मार्गदर्शन घेत राहतो, परंतु हे जो त्यांचा मायेचा हात किंवा त्यांची जी तळमळ असते आपल्याला मोटिवेट करण्याची, तर ती ही सगळ्यांना दिसणं किंवा ना दिसणं याच्यात काही फरक नाही पडत, परंतु आपल्या मनाला आणि त्यांच्या मनाला नक्की माहिती असतं की आपण मोटिवेट झालोय आणि त्यांनी आपल्याला इथपर्यंत 10वीपर्यंत शिकवलंय, त्या पुढेही तुला शिकवणार आहेत, तर हे खूप बेस्ट आहे. नक्कीच खूप खूप धन्यवाद रिया. तर नगरकर आत्ताच आपल्या सोबत होती. रिया किरण साळवे ही क्षितिज बालभवन मधील विद्यार्थिनी आहे. रिया, आज तू तुझ्या अभ्यासाचा प्रवास, शाळेतील आठवणी आणि मेहनत कशा प्रकारे केली आज आमच्या सोबत शेअर केलंस, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. तुझ्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी रेडिओ नगर 90.4 FM परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तू भविष्यात अजून मोठं यश मिळवावंस ही सदिच्छा. नगरकर, आत्ताच आपण ऐकली आहे रिया किरण साळवे हिच्याशी छानशा गप्पा मारलेल्या आहेत आपण. यानंतर इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. तर नगरकर, आयुष्यात काही कथा अशा असतात ज्या केवळ संघर्षात नाही तर माणुसकी, सेवा आणि आशेची नवीन दिशा दाखवतात. आज आपण ऐकणार आहोत नवजीवनाची प्रेरणादायी कहाणी. तर नगरकर ही कथा आहे योगेश लक्ष्मण गायकवाड. काष्टीगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील योगेश आपल्या आई वडील, आजी आजोबा, दोन बहिणी आणि एका भावासोबत राहत होता. त्याने आई वडिलांचे ज्ञाचे मेहनती काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. मात्र परिस्थिती इतकी बिकट होती की मुलीच्या शिक्षणासोबतच आरोग्याच्या गरजाही पूर्ण करणे कठीण झाले होते. या परिस्थितीत योगेश आणि त्याच्या भावंडांना स्नेहालय संस्थामध्ये दाखल करण्यात आले. पण योगेशच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष अजून बाकी होता. गेल्या 3-4 वर्षापासून योगेश तीव्र पोटदुखीच्या त्रासाने त्रस्त होता. अनेक उपचार झाले, तालुका स्तरीय रुग्णालयातही दाखवण्यात आले, पण त्याच्या वेदना कमी होत नव्हत्या. पोटदुखी इतकी असहाय्य व्हायची की योगेश वेदनेने जमिनीवर आपटत असे. सतत उलट्या होत आणि तो रडत ओरडत आपल्या लेकराची ही अवस्था पाहून त्याच्या आई वडिलांचे हृदय हे तुटत होते. मात्र स्नेहालय संस्था त्यांच्या आयुष्यात आशेचा किरण बनून आली. योगेशला केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे दाखवण्यात आले. बालरुग्ण तज्ज्ञ डॉक्टर शेहनाज यांनी तपासणी करून त्याला शल्यचिकित्सक डॉक्टर नाईक यांच्याकडे रेफर केले. तपासणीनंतर योगेशची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर डॉक्टर गिरीश कुलकर्णी, प्रीती भोंबे आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून योगेशच्या उपचाराची धडपड सुरू झाली. पहिले ऑपरेशन तब्बल 4 तास चालले, पण अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही सर्वांनी हार मानली नाही. पुढे उपचारासाठी पुण्यात सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक अडचणीवर मात करत शेवटी योगेशची सर्जरी यशस्वीरित्या पूर्ण झाली. आणि जेव्हा योगेश शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू वाहत होते. ती भावुक होऊन म्हणाली, माझ्या मुलाला स्नेहालयामुळे दुसरे आयुष्य मिळाले. नगरकर, आज योगेश हळूहळू पूर्णपणे बरा होत आहे. त्याच्या आयुष्यात नव्या आशा, नवीन स्वप्न निर्माण झाली आहेत. ही कथा केवळ एका उपचाराची नाही तर माणुसकीच्या स्पर्शातून मिळालेल्या नवजीवनाची आहे. जिथे माणुसकीचा हात साथ देतो तिथे अंधारातही नवा प्रकाश भेटतो. सेवेच्या या सुंदर प्रवासातून पुन्हा कळाले की प्रेमानेच माणसाला नवजीवन मिळते. अशाच प्रेरणादायी यशोगाथा ऐकत राहा

0: आपल्या लाडक्या स्नेहवार्ता या शो मध्ये। तर नगरकर, इथे वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते।
2: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता।
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी।
2: 77727 505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत।
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही।
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर।

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजी वैशिल आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची आपण रूपरेषा जाणून घेणार आहोत. तर नगरकर 4 ते 7 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. आपल्यासोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर 7 ते 8 या वेळेमध्ये आपण नगर डायरी हा कार्यक्रम ऐकणार आहोत. यामध्ये जागतिक परिचारिका दिवसानिमित्त अहिल्यानगर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या सिनियर हेड परिचारिका कविता खिल्लारी यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर रात्री 9 वाजता स्वर संजीवनी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत सादरकर्ते सुहास जोशी. तर नगरकर आत्ताच आपण स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आणखीन घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: सनम।
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास। रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या। यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत। चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा आपलं शरीर जाळून त्याची राख करायची

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

माझे नाव अखिलेश अदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मंडळी रेडिओच्या घड्याळात वाजले आहेत दुपारचे 3 आणि आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू झालाय. मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत. तर मंडळी, आज आपण अशा व्यक्तिमत्वाविषयी गप्पा मारणार आहोत जो आपल्या मनातल्या भावना शब्दांच्या ओंजळीत अलगद ठेवून त्या सुरात मिसळणारा एक जादूगार. कविता ज्या सहजपणे आपल्या आयुष्याशी बोलतात, प्रेम, विरह, मैत्री आणि जगण्याचे सुंदर रंग शब्दात रंगवतात, असे आपल्या सगळ्यांचे लाडके कवी, गीतकार आणि गायक संदीप खरे यांना आजच्या या खास कार्यक्रमातून स्नेहालय आणि रेडिओ नगर 90.4 FM च्या टीम कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, संदीप खरे यांचा जन्म 13 मे 1973 मध्ये पुणे या शहरात झाला. संदीप खरे हे एक प्रसिद्ध मराठी कवी, गीतकार आणि गायक आहेत. आयुष्यावर बोलू काही असं म्हणत त्यांनी प्रत्येकाच्या मनात एक खास जागा निर्माण केली. त्यांच्या शब्दात हसू आहे, कधी आठवणींची ओल आहे, तर कधी जगण्याला नवी उमेद देणारा प्रकाश आहे. मंडळी, त्यांचे दिवस असे की आणि आयुष्यावर बोलू काही हे दोन गीत संग्रह विशेष प्रसिद्ध आहेत. नंतर सलील कुलकर्णी त्यांच्या बरोबर त्यांनी बरेच गीत संग्रह प्रकाशित केली आहेत. त्यांच्या व्यासपीठावरील आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमामुळे त्यांना सुरुवातीला प्रसिद्धी मिळाली. आतापर्यंत त्या कार्यक्रमाचे जवळजवळ हजारांच्या वर प्रयोग झाले आहेत. मंडळी, आजही त्यांचे कार्यक्रम बघण्यासाठी हाऊसफुल असतात. आयुष्यावर बोलू काही या बरोबरच ते कवी वैभव जोशी यांच्यासोबत इर्शाद हा कवितांचा कार्यक्रम सुद्धा करतात. मंडळी, महत्वाचं म्हणजे संदीप खरे यांनी दमलेल्या बाबाची कहाणी या चित्रपटात प्रमुख भूमिका केली आहे. खरं तर मला त्यांच्या या चित्रपटातलं दमलेल्या बाबाची कहाणी तुला हे गाणं खूप आवडतं बरं का. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्याआधी ऐकूयात कवी गीतकार संदीप खरे यांनी लिहिलेलं दमलेल्या बाबाची कहाणी तुला हे गीत, जे गायले संदीप खरे आणि सलील कुलकर्णी, आणि याला संगीत दिलंय सलील कुलकर्णी यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत.

लेले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत निस

या गेले जमलेच नाही काली येणे मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी।

ऑफिसात उशिरा मी असतो बसून, ऑफिसात उशिरा मी असतो बसून, भंडावले डोके गेले कामात बुडून, तास तास जातो खालो मानेने निघून, तास तास जातो खालो मानेने निघून, एक एक दिवा जातो हळूच विझून। अशा वेळी काय सांगू, काय काय वाटे, आठवा सोबत पाणी डोळ्यातून दाटे, पाणी डोळ्यातून दाटे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, वाटते की उठून या तुझ्या पास यावे, तुझ्यासाठी मीही थोडे लहान घेवावे, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, उगाचच रुसावे निभांडावे तुझ्याशी, चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी।

अजून आठवत, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, बोलक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात, आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, बाबा, आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा, रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं, दूरच पाहत राहिलो फक्त जवळ पाहायच राहिलं.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा आपला, थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत. मित्रांनो, एकदा काय झालं माहितीये का, संदीप खरे इंजिनिअरिंग करून ऑफिस मध्ये नोकरी करत होते, पण त्यांचं मन ऑफिस मध्ये काही लागत नव्हतं. त्यांच्या डोक्यात सतत कविता, गाणी आणि शब्द फिरत असायचे. मग हळूहळू त्यांनी ठरवलं की आपल्याला जे आवडतं तेच करायचं, आणि नंतर त्यांनी पूर्ण वेळ कविता संगीताकडे द्यायला सुरुवात केला. त्यांच्या घरच्यांना आधी थोडी काळजी वाटायची. ते त्यांना म्हणायचे की कविता करून काय होणार, पण नंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केलेल्या उमलते अंकुर या कार्यक्रमात त्यांनी सादर केलेल्या कविता आणि त्या कविता ऐकून कवी म्हणून त्यांची ओळख निर्माण होण्याच्या दृष्टीने महत्वाची घटना ठरली. खरंय मंडळी, आपल्या आवडीचं कोणतंही काम आपल्याला करायला मिळालं की आपण ते काम एकदम मन लावून आणि जिद्दीने करत असतो. मित्रांनो, आपण संदीप खरे यांच्या जीवन प्रवासावर अशाच गप्पा मारणार आहोत. त्याआधी ऐकूयात चिंटू या चित्रपटातलं शुभंकर कुलकर्णी आणि अंजली कुलकर्णी यांनी गायलेलं एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई, हे गाणं जे लिहिलंय संदीप खरे यांनी, याला संगीत दिलंय सलील कुलकर्णी यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

ब्रेक नंतर आपण पुन्हा भेटत आहोत. मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत, आणि आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. मित्रांनो, संदीप खरे म्हणतात की कविता मुद्दाम बसून लिहिलेल्या नसतात, तर त्या कधी रस्त्यात, कधी पावसात, तर कधी एखाद्या साध्या माणसाचं बोलणं ऐकून ओळ सुचते. मग ते लगेच वहीत किंवा कागदावर लिहून ठेवायचे, नाहीतर ओळ पळून जायची. मित्रांनो, सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे लोक त्यांच्या कवितांमध्ये स्वतःचं आयुष्य पाहू लागले. नंतर सलील कुलकर्णी यांच्यासोबतची त्यांची जीवापाड मैत्री आणि संगीताचा सुंदर प्रवासही खूप खास आहे. त्यांच्या अनेक कवितांमध्ये एकटेपणा, नात्यांमधली हुरहुर, आयुष्याचे चढ उतार आपल्याला दिसून येतात. मंडळी, संदीप खरे यांच्या संघर्षाच्या काळात त्यांनी नोकरी, आयुष्याची धडपड आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली आहे बरं का. त्यांच्या कवितांची खासियत म्हणजे त्या खूप खऱ्या वाटतात. म्हणूनच अनेकांना असं वाटतं की संदीप खरे हे फक्त कवी नाही, तर आपल्या भावना शब्दात मांडणारे मित्र आहेत. आपल्या अशाच गप्पा चालू राहतील, तोपर्यंत ऐकूयात चिंटू 2 या चित्रपटातील या विश्वाची आम्ही लेकर हे खूप सुंदर गीत, जे चिंटू 2 या चित्रपटातील बाल कलाकारांनी गायलं आहे. याला शब्द दिलेत संदीप खरे यांनी आणि याला संगीत दिलंय सलील कुलकर्णी यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आर जे साक्षी आहे तुमच्या सोबत आणि आपला थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो सुरू आहे. मित्रांनो, संदीप खरे यांनी कवितांबरोबर खूप सारे पुस्तक सुद्धा लिहिले आहेत बर का. त्यामध्ये अग्गूबाई डोग्गूबाई ही लहान मुलांना खूप आवडणारी कविता आहे, हे त्यांचं बाल साहित्य आहे. त्यानंतर आरस पाणी याचे निवडक आणि लेखक आहेत सुधीर मोघे, याचे संपादक आहेत संदीप खरे. नंतर कधी हे कधी ते हे कविता संग्रह आहे. नंतर तुझ्यावरच्या कविता, त्यानंतर नेणीवेची अक्षरे, मी अन माझा आवाज, मौनाची भाषांतरे हे त्यांचं कविता संग्रह. त्यानंतर सृजन @ पंधरा देशातील 55 कवितांचा संग्रह, याची संकल्पना डॉक्टर भूषण केळकर यांनी केली आहे. याचे संपादक आहेत डॉक्टर अरुणा ढेरे, संदीप खरे. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे यातील काही कविता आपल्याला पुस्तकांबरोबरच CD वरही उपलब्ध आहेत मंडळी. त्यानंतर त्यांचे गीत संग्रह आहेत दिवस असे की, मग मी गातो एक गाणे, त्यानंतर आयुष्यावर बोलू काही, अजून नाम मंजूर, नंतर सांग सख्या रे, नंतर अग्गोबाई ढग्गोबाई, नंतर डिपाडी डिपांग, नंतर आहे दमलेल्या बाबाची कहाणी, नंतर आहे हृदयामधले गाणे आणि संधी प्रकाशात. त्यानंतर त्यांचे अतिशय प्रसिद्ध असलेले कार्यक्रम म्हणजे आयुष्यावर बोलू काही, नंतर कधीतरी वेड्यागत आणि इर्षाद. मित्रांनो, संदीप खरे यांनी आपल्या प्रेक्षकांसाठी खूप साऱ्या कविता, गीत संग्रह आणि कार्यक्रम ह्या पुस्तकांच्या स्वरूपात आणि नंतर CD च्याही स्वरूपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. मला वाटतं प्रेक्षकांना याचा नक्कीच आनंद वाटत असेल. मंडळी, आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. तर ऐकूयात एक मजेदार गाणं, तुला शिकवीन चांगलाच धडा या चित्रपटातलं डिपाडी डिपांग हे गाणं जे गायलंय अवधूत गुप्ते यांनी, याचे संगीतकार आहेत सलील कुलकर्णी आणि संदीप खरे, आणि याचे गीतकार आहेत संदीप खरे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आर जे साक्षी आहे तुमच्या.

0: Go, go, go.
1: नको ताऊ भाजी बाल्या, उकाचा रुबाब, भाजी तुझी भरता

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: तहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्या सोबत। सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत करते आणि आपल्या या शोला सुरुवात झाली आहे। 13 मे 2024 आजची तारीख आहे आणि आज आहे वार बुधवार। आपल्या सांजरंग या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय पण त्याचबरोबर आजचं तापमान प्रचंड जास्त आहे। 41 डिग्री अंश सेल्सिअस आजचं तापमान आपलं दिसतं आहे आणि प्रचंड हे तापमान जे आहे ते चांगलं जाणवत आहे। वातावरणामधले बदल आपल्याला चांगले जाणवत आहेत। अगदी दिवसाचं नाही तर रात्री सुद्धा थंड वातावरण जे आहे ते आपल्याला मिळत नाहीये। आज आणि उद्या उष्णतेची लाट जी आहे ती भारतीय हवामान विभागानं आपल्या अहिल्यानगरसाठी सांगितलेली आहे। रात्री सुद्धा उष्णता जाणवेल असंही सांगण्यात आलंय। दिवसा कमाल तापमान 41 डिग्री अंश सेल्सिअस जाणवत आहे तर रात्री सुद्धा 30 ते 32 डिग्री अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवलेली आहे। आजची रात्र सगळ्यात जास्त उष्ण रात्र असेल असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर गुरुवारची सकाळ म्हणजे उद्या उगवणारा दिवस सूर्योदयासोबतच तप्त असेल असं हवामान विभागानं सांगितलं आहे। त्यामुळे या 2 दिवसांमध्ये लहान मुलांची, ज्येष्ठ नागरिकांची, घरातील आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या। त्यांना घराबाहेर पडू देऊ नका। उन्हामध्ये त्यांचं संरक्षण करा। तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या। त्याचबरोबर आपल्या शहरामधल्या, आपल्या जिल्ह्यामधल्या महत्वाच्या अपडेटकडे वळूया। त्याच आधी थोड्याच वेळामध्ये आपण मराठी बातमीपत्र, प्रादेशिक बातमीपत्र ऐकू शकाल। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आता आपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं दुपारचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र ऐकणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. केंद्र सरकारनं सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात वाढ केली असून ही वाढ आजपासून लागू झाली. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. सोने आणि चांदी या धातूंवर 5% शुल्क आकारलं जाईल तर प्लॅटिनमच्या काही घटकांसाठी 5.4% शुल्क लागू होईल. परकीय चलन वाचवण्यासाठी इतर उपाययोजनांबरोबरच सामाजिक कल्याण अधिभार तसंच पायाभूत सुविधा आणि कृषी अधिभार वाढवल्याचं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या या निवेदनात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सोने खरेदी टाळण्याचं आवाहन केलं होतं. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंधनाचा वापर नियंत्रित करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनानुसार प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या देशांतर्गत दौऱ्यासाठीच्या ताफ्यात कपात केली आहे. विशेष सुरक्षा दलाच्या कार्यपद्धतीनुसार ताफ्यातली अत्यावश्यक सुरक्षा अबाधित ठेवण्यात आली असून सुरक्षा दलातली अवांतर वाहनं कमी करण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील त्यांचा सुरक्षा यंत्रणेचा ताफा निम्म्याहून अधिक कमी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एक बैठक घेणार आहेत. या बैठकीत मंत्र्यांच्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या अर्ध्यावर आणण्याबाबत चर्चा होईल. आज सकाळीही याबाबत एक बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं अनावरण केलं. त्रिशूळ, त्र्यंबकेश्वर मंदिर आणि गोदावरी नदी यांचं दर्शन घडवणारं हे बोधचिन्ह सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून केली जाणारी बेकायदेशीर दरवाढ आणि अनधिकृत मोबाईल ऍप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासह दीर्घकालीन उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण मिळवणे, अवैध बुकिंग ऍप्सना आळा घालणे, प्रवाशांच्या तक्रारींवर प्रभावी उपाययोजना सुचवणे याबाबत सविस्तर अहवाल सादर करेल. समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांची राज्य सरकारकडून प्रभावी आणि तातडीनं अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिलं. सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज 12वीच्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. त्यात 85% अधिक विद्यार्थी पास झाले असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. मुलींपेक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 88% तर मुलांमध्ये हे प्रमाण 82% आहे. यंदा 17,000 अधिक विद्यार्थ्यांना 95%हून अधिक जास्त तर 94,000 अधिक विद्यार्थ्यांना 90%पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुद्दुचेरीत ऑल इंडिया NR काँग्रेस नेते एन रंगासामी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुद्दुचेरीचे राज्यपाल के कैलाशनाथन यांनी पुद्दुचेरीच्या लोकनिवासमध्ये रंगासामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. काँग्रेसचे मलाडी कृष्णराव आणि भाजपाचे एन नमस्सिवायम यांनीही यावेळी मंत्रीपदाची शपथ घेतली. रंगासामी यांची 5व्यांदा मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. शपथविधीच्या वेळी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोष उपस्थित होते. The housewarming party is tomorrow. तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. जोसेफ विजय यांच्या टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळघम पक्षानं मांडलेल्या विश्वासदर्शक ठरावाला त्यांच्या मित्रपक्षाबरोबरच अण्णा द्रमुकच्या एका गटानं आणि अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघममधून निलंबित केलेले आमदार एस कामराज यांनी पाठिंबा दिला. ठरावाला 144 आमदारांनी पाठिंबा दिला, 22 जणांनी विरोधात मत दिलं तर 5 जण तटस्थ राहिले. तामिळनाडू विधानसभेत 118 जणांचा पाठबळ आवश्यक असताना आता टीव्हीकेकडे 144 जणांचं बहुमत आहे. सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातल्या मोटेवाडी आसंगी तुर्क इथल्या मरगुबाई यात्रेदरम्यान काल 6 भाविकांचा मृत्यू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे हे भाविक भिंतीच्या आडोशाला बसले असता भिंत कोसळून अपघात झाला. भाविकांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. या यात्रेसाठी 300 अधिक भाविक आले होते. यावेळी अचानक आलेल्या पावसापासून बचाव करण्यासाठी काही भाविक एका भिंतीच्या आडोशाला बसले असता आलेल्या जोरदार वाऱ्याने भिंतीवरचे पत्रे उडाले आणि भिंत कोसळली. यामध्ये 6 भाविकांचा मृत्यू झाला तर 20 भाविक जखमी झाले. मृतांमधले 3 भाविक हे जत तालुक्यातले तर 3 जण कर्नाटकातले होते. जखमींना जत, सांगली आणि कर्नाटकातल्या विजापूर इथं दाखल करण्यात आलं आहे. नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या कथित प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयचं पथक जयपूरमध्ये दाखल झालं आहे. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलानं ताब्यात घेतलेल्या सुमारे 2 डझन संशयितांची सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे. दरम्यान राजस्थान पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात परिसरातल्या 100 अधिक लोकांची चौकशी केली आहे. नाशिक धुळे राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी झालेल्या एका बस अपघातात चालकासह 13 जण जखमी झाले. उमराणे गाव ओलांडल्यानंतर बसच्या चालकाची प्रकृती अचानक बिघडली, त्यामुळे नियंत्रण सुटल्याने बस झाडावर आदळून हा अपघात झाला. समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव याचं आज आकस्मिक निधन झालं. त्यांना उपचारासाठी लखनौच्या शहर रुग्णालयात आणलं असता त्यांचं निधन झाल्याचं घोषित करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समजेल असं रुग्णालयानं म्हटलं आहे. ते 38 होते. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा बिश्त यादव या भाजपा सदस्य असून राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रतीक यादव यांच्या आकस्मिक निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. न्यू रायपूर इथं शहीद वीर नारायण सिंग मैदानावर संध्याकाळी 7:30 या सामन्याला सुरुवात होईल. हवामान विभागानं अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसंच नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सोने आणि इतर मौल्यवान धातूंवरच्या आयात शुल्कात आजपासून वाढ. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण. सीबीएसई 12वीच्या परीक्षेत 85% विद्यार्थी उत्तीर्ण. पुद्दुचेरीत एन रंगासामी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ. आणि सांगली जिल्ह्यात मरगुबाई यात्रेदरम्यान 6 भाविकांचा मृत्यू. प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं दुपारचं प्रादेशिक मराठी बातमीपत्र. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नमस्कार. आपण ऐकत आहात स्नेहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा आम्ही अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो मनापासून स्वागत. महत्वाच्या काही घडामोडींकडे आता आपण वळत आहोत. नीट परीक्षेबाबत, नीट परीक्षेमधील बायोलॉजी आणि केमिस्ट्रीनंतर भौतिकशास्त्राचे प्रश्नसुद्धा एका संशयास्पद केस पेपरशी तंतोतंत जुळत असल्याचा दावा करण्यात आलाय. कॉमा फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे प्रिंट झाले आहेत, त्यामुळे सीबीआय चौकशीला आता वेग मिळाला आहे. आतापर्यंत 13 जणांना या संदर्भात ताब्यात घेण्यात आलंय. मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या 38व्या वर्षी दुःखद निधन. सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांना आता मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. सरकारनं आयात शुल्कामध्ये भरमसाठ वाढ केली आहे. आजपासून याचे दर वाढण्याची शक्यता आहे. वनतारा क्रीमरीच्या माध्यमातून अनंत अंबानी यांची आईस्क्रीम व्यवसायामध्ये एंट्री. तर बारामतीमध्ये पुन्हा विमान दुर्घटना घडली. गोजूबावी या गावाजवळ अपघात झालाय. पायलट ट्रेनिंग सुरू असताना हे विमान शेतामध्ये कोसळलंय. त्याचबरोबर ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचं पद सध्या धोक्यात, गंभीर आरोप करत 80 मंत्र्यांनी बंडाचं निशाण फडकवलंय. आज आहे अपरा एकादशी. नीट पेपरफुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील 3 जण ताब्यात. तर अण्णा द्रमुकमध्ये उभी फूट बघायला मिळते. 30 आमदार मुख्यमंत्री विजय यांच्या टीव्ही के सोबत बघायला मिळत आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय. तर नीट पेपर लीकमध्ये अजून एक मोठा खुलासा समोर येतोय. 2 भावांनी डॉक्टरकडून 30 लाखांमध्ये पेपर खरेदी केल्याचा सध्या संशय आहे. तमिळनाडूमध्ये मोठा धक्का. बहुमत चाचणीमध्ये विजय यांना 144 आमदारांचा पाठिंबा मिळालाय. तर पेपर फुटीनंतर एनटीएचा रिव्हेंज मोड, नीटचा कठीण पेपर काढणार असल्याचा दावा करण्यात आलाय. तर अजून महत्वाच्या काही आपण घडामोडींकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: तहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी अनु आहे तुमच्या सोबत। सांज रंग या कार्यक्रमात श्रोते हो खूप मनापासून स्वागत करते आणि आपल्या या शोला सुरुवात झाली आहे। 13 मे 2024 आजची तारीख आहे आणि आज आहे वार बुधवार। आपल्या सांज रंग या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय पण त्याचबरोबर आजचं तापमान प्रचंड जास्त आहे। 41 डिग्री अंश सेल्सिअस आजचं तापमान आपलं दिसतं आहे आणि प्रचंड हे तापमान जे आहे ते चांगलं जाणवतं आहे। वातावरणामधले बदल आपल्याला चांगले जाणवत आहेत। अगदी दिवसाचं नाही तर रात्री सुद्धा थंड वातावरण जे आहे ते आपल्याला मिळत नाहीये। आज आणि उद्या उष्णतेची लाट जी आहे ती भारतीय हवामान विभागानं आपल्या अहिल्यानगरसाठी सांगितलेली आहे। रात्री सुद्धा उष्णता जाणवेल असंही सांगण्यात आलंय। दिवसा कमाल तापमान 41 डिग्री अंश सेल्सिअस जाणवत आहे तर रात्री सुद्धा 30 ते 32 डिग्री अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवलेली आहे। आजची रात्र सगळ्यात जास्त उष्ण रात्र असेल असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर गुरुवारची सकाळ म्हणजे उद्या उगवणारा दिवस सूर्योदयासोबतच तप्त असेल असं हवामान विभागानं सांगितलं आहे। त्यामुळे या 2 दिवसांमध्ये लहान मुलांची, ज्येष्ठ नागरिकांची, घरातील आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्या। त्यांना घराबाहेर पडू देऊ नका। उन्हामध्ये त्यांचं संरक्षण करा। तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या। त्याचबरोबर आपल्या शहरामधल्या, आपल्या जिल्ह्यामधल्या महत्वाच्या अपडेटकडे वळूया। त्याच आधी थोड्याच वेळामध्ये आपण मराठी बातमीपत्र, प्रादेशिक बातमीपत्र ऐकू शकाल। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनु सोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमात। श्रोते हो, ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्टनं 20 मे रोजी औषधांची दुकानं आणि औषध वितरकांना देशभरामध्ये बंद ठेवण्याचं आवाहन केलंय। ही संघटना 12.4 लाखांहून अधिक केमिस्ट आणि औषध वितरकांचे प्रतिनिधित्व करणारी आहे। संघटनेच्या मते हा संप ई फार्मसीच्या अनियंत्रित कामकाजाविरोधात आणि लहान औषध विक्रेत्यांच्या अस्तित्वाला असलेल्या धोक्याविरोधात आहे असं सांगण्यात येत आहे। त्यामुळे येत्या 20 मेला आपल्या संपूर्ण राज्यातील लाखो औषध विक्रेते जे आहेत ते स्ट्राईकवर संपावर जाण्याची शक्यता आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. नंदुरबार मधील महत्वाची घटना. नंदुरबारमध्ये बर्ड फ्ल्यूचा विळखा आता अधिकच घट्ट होताना दिसतोय. नंदुरबारमधल्या नवापूर परिसरामध्ये बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि परिस्थिती अधिक गंभीर इथली होत चालली आहे. आतापर्यंत 6 पोल्ट्री फार्ममधील नमुने पॉझिटिव्ह आल्यानं प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर कलिंग ऑपरेशन, पक्षी नष्ट करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये आतापर्यंत तब्बल 3,89,000 कोंबड्यांचे कलिंग करण्यात आले, तर 21,61,000 अंडी आणि 50 टन पशुखाद्य हे नक्ष करण्यात आलेलं आहे. नंदुरबारमध्ये बर्ड फ्ल्यूचा खूप मोठा विळखा अधिकच घट्ट होताना दिसतोय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वी पर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

0: श्रोते हो नमस्कार. आपण एक आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, आज CBSEचा 12वी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीनं हा निकाल जाहीर करण्यात आलाय. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं CBSE बोर्डानं आज 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला असून 85.20% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. हा निकाल CBSEच्या अधिकृत पोर्टल डिजीलॉकर, उमंग किंवा इतर प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तपासता येणार आहे. 17 फेब्रुवारी ते 10 एप्रिल दरम्यान CBSEच्या इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षा झाल्या. अंदाजे 19 लाख विद्यार्थी यामध्ये बसले होते. त्यापैकी 85.20% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: My name is Yash, listening to Radio Nagar 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, सरकारनं मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क 6% 15% वाढवलं आहे, त्यामुळे आता सोनं आणि चांदीच्या दरामध्ये काही मिनिटातच मोठी वाढ बघताना आपण बघतो आहोत. 5 जून रोजी येणाऱ्या मुदत संपणाऱ्या सोन्याच्या वायदे दरामध्ये 11,000 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे, तर 10 ग्रॅमसाठी 1 तोळ्यासाठी सोन्याचा भाव 1,64,497 रुपयांवर येऊन पोहोचलाय. 3 जुलै रोजी मुदत संपणाऱ्या चांदीच्या वायदे दरामध्ये सुद्धा 22,000 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आणि ही वाढ प्रचंड मोठी आहे. प्रति किलो 3,01,429 रुपये. आयात शुल्क वाढताना काही मिनिटातच सोनं आणि चांदीच्या या वायदे दरामध्ये प्रचंड वाढ निर्माण झालेली आहे. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना, देशवासियांना आवाहन केलं की येणाऱ्या वर्षामध्ये सोने खरेदी टाळा. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी.

आमच्या या कार्यक्रमात। सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या। कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला। चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो, सध्या महाराष्ट्रामध्ये इंधन बचत करण्यासाठी जे आवाहन करण्यात आलंय त्यानुसार महाराष्ट्रामध्ये सध्या पेट्रोल डिझेल आणि LPGचा पुरवठा साठा किती शिल्लक आहे याकडे आता आपण वळूयात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन काटकसरीच्या आवाहनानंतर राज्याचे नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी इंधन साठ्याची आकडेवारी सादर केली आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या 1,59,00,000 लिटर पेट्रोल आहे तर 2,98,000 लिटर डिझेल आहे. 4,000 किलो लिटर केरोसिन आणि 35,000 किलो LPG उपलब्ध आहे असं भुजबळ यांनी सांगितलं. यासोबतच सर्वांनी आता काटकसरीचं धोरण ठेवावं असं आवाहन सुद्धा यावेळी नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। सांज रंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत। वन्यजीवांसाठी घातक कॅनाइन डिस्पेंटर व्हायरस रोखण्यासाठी सध्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रशासनानं जवळील गावात पाळीव आणि भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे। कान्हा व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघीण आणि बछड्याचा मृत्यू हा याच म्हणजेच कॅनाइन डिस्टंपर व्हायरस या विषाणूमुळे झाल्याचं समोर आल्यानं वनविभाग आता इथला सतर्क झालाय। वन्यजीवांचं संरक्षण आणि संसर्ग रोखण्यासाठी ही मोहीम गरजेची असल्यानं महत्वाच्या क्षेत्रामध्ये संचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला यांनी याबाबत ही माहिती दिली। वाघांना कॅनाइन डिस्टंपर व्हायरसचा धोका आहे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या अनेक वेगवेगळ्या व्याघ्र प्रकल्पांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आम्ही अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. नीट परीक्षेबद्दल आपण जाणून घेत होतो आणि जसं की काल सुद्धा जाणून घेतलं आपण की नीट परीक्षा जी आहे जी झाली होती ती रद्द करण्यात आलेली आहे आणि याचे आरोपी शोधण्यासाठी सुद्धा प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत आणि नीटमधील दुसरा आरोपी आपल्या अहिल्यानगरमध्ये पकडला गेलाय. पुण्यातून पसार झालेला नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडे याला पकडण्यात अहिल्यानगर पोलिसांना खूप मोठं यश मिळालंय. नाशिकच्या नांदगाव परिसरामध्ये आरोपीलाही अटक केली आणि पोलिसांना लोखंडे यांचीही माहिती मिळाली होती. सुरुवातीला पुण्यामध्ये पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र पुण्यामध्ये पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी लोखंडे पुण्याबाहेर पळाला होता. तो अहिल्यानगरमध्ये असल्याची पक्की माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला शिताफीनं ताब्यात घेतलंय. लोखंडे हा मूळचा नगरचाच असला तरी त्याचं वास्तव्य पुण्यात होतं, इथूनच तो संपर्क रत असल्याचा संशय सध्या व्यक्त केला जातोय. नाशिकचा आरोपी खैरनार पकडला गेल्यावर लोखंडे पुण्यात मोबाईल बंद करून बसला होता. पुणे मोबाईल पोलीस लोकेशनच्या आधारे शोध घेत असताना तो नगरला आला. सीबीआयचं पथकही त्याच्या मागावर होतंच. या सगळ्या सूचनेनुसार पहाटेच त्याला नगरमध्ये पकडण्यात पोलिसांना यश मिळालंय. तो सध्या पोलिसांच्या ताब्यामध्ये असून त्याची कसून चौकशी केली जाते. पेपर फुटीचं हे रॅकेट अजून किती मोठं आहे हे लवकरच आपल्याला उलगडेल. पेपर नेमका कोठून आणि कसा लीक झाला, उमेदवारांकडून किती पैसे घेतले गेले आणि ते कोणाकोणापर्यंत पोहोचले याचा तपास आता केंद्रीय पातळीवर सुरू झाला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्या सोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, आजच्या नगर डायरी शो मध्ये आपण ऐकणार आहोत स्नेह बाल आधार प्रकल्पाचे समन्वयक संतोष धर्माधिकारी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी.
3: श्रोते हो नमस्कार, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज माझ्याबरोबर पाहुणे आहेत श्रीयुत संतोष धर्माधिकारी, जे स्नेह बाल आधार प्रकल्पाचे सध्याचे प्रमुख म्हणून काम करतात आहेत. स्नेहालय संस्थेचे 27 जास्त प्रकल्प आहेत आणि या प्रत्येक प्रकल्पाविषयी आम्ही तुम्हाला अधूनमधून सांगत असतो, या प्रकल्पांची ओळख करून देत असतो. आज आपण संतोष यांच्याकडून स्नेह बाल आधार या प्रकल्पाविषयी जाणून घेणार आहोत. संतोष नमस्कार.
4: नमस्कार सर.
3: तुझं अभिनंदन नवीन जबाबदारीसाठी.
4: खूप धन्यवाद सर.
3: हा जो स्नेह बाल आधार प्रकल्प आहे त्याची मूळ संकल्पना काय आहे, इथपासून आपण सुरुवात करूयात.
4: नमस्कार. खरं तर स्नेह बाल आधार हा प्रकल्प आपण सुरू करण्यामागचा हेतू असा आहे की अहिल्यानगर शहरामध्ये बाल अत्याचार खूप होतात, म्हणजे अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारे इतक्या गोष्टी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होतात. बालविवाह असेल, अनैतिक मानवी वाहतूक असेल, त्या बालमाता असतील, अशा अनेक घटना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सातत्याने समोर येतात आणि या गोष्टीला आळा बसणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही नगर जिल्ह्यात काम सुरू केलेलं आहे.
3: स्नेहालयाची स्थापना झाली 1989 आणि तेव्हापासून आपण कमी अधिक प्रमाणात या सगळ्या प्रश्नांशी निगडीत आहोत. अनेक महिलांसाठी मुलांसाठी स्नेहालयाने काम केलेलं आहे. आधीचे आपले अनेक प्रकल्प होते, स्नेहाधार असेल किंवा चाइल्डलाईनसारखे प्रकल्प असतील, या प्रकल्पांपेक्षा हा प्रकल्प कसा वेगळा आहे किंवा याचं नेमकं स्वरूप कसं आहे?
4: हा प्रकल्प स्नेह बालाधार म्हणून आपण सुरू जो केलेला आहे तो पॉक्सो कायद्याला धरून आहे आणि या हा प्रकल्प फक्त पॉक्सोच्या केसेसमध्येच मुलींना मदत करतं, त्यांना वैद्यकीय मदत करतं, त्यांना बालगृह उपलब्ध करून देतं. आपण या प्रकल्पामध्ये सपोर्ट पर्सन म्हणून जे पॉक्सो आहे की अल्प जर आता शेवट केसचा निकाल सपोर्ट पर्सन त्यांना कायदा आहे तो 2012

0: 2012 मध्ये अंमलात आला, जेव्हा निर्भया घडलं होतं दिल्लीमध्ये. पॉक्सो कायदा जो आहे तो 18 वर्षाच्या 18 वर्ष कोणतेही अत्याचार काही जरी घडलेला झालेले असेल किंवा अत्याचार झालेला असेल त्याच्यासाठीचा हा कायदा आहे. पॉक्सो
1: त्यांना या कायद्याने संरक्षण प्राप्त झालेलं आहे. म्हणजे अगदी छेडछाड असेल किंवा काही
0: अपहरण असेल सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये
1: मारहाण केलेली असेल किंवा त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचं शोषण असेल अन्याय झाला असेल तर या कायद्याद्वारे आपण पोलिसांकडे त्याची नोंद करून त्याला
0: न्याय देतो.
1: स्नेह बालाधार या प्रकल्पाची सुरुवात कधी झाली नेमकी?
0: 1 जानेवारी 2026 मध्ये आपण या प्रकल्पाची सुरुवात
1: याच वर्षी आपण
0: सुरुवात केली. पण यापूर्वी देखील आपण या विषयांमध्ये काम करतच होतो चाइल्ड लाईन थ्रू मुक्ती वाहिनी थ्रू. परंतु हा जो प्रकल्प आहे तो फक्त स्पेशल पॉक्सो केसेसवरच काम करतो.
1: आणि या प्रकल्पाचं आता कार्यालय कुठे आहे?
0: हा प्रकल्प आता चितळे रस्त्यावर आहे, दत्त बेकरीच्या समोर घनश्याम अपार्टमेंटच्या तळघरामध्ये आहे तो.
1: आणि तिथे कोणकोण कसं तुमचा बाकीचे सहकारी तुझे कोणकोण आहेत तिथे?
0: आमची एकूण 5 जणांची टीम आहे, त्याच्यामध्ये मी समन्वयक म्हणून तिथं काम पाहतो. माझ्याकडे 2 सपोर्ट पर्सन आहेत जे की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कुठंही केस घडली तर तिथं आम्ही तात्काळ जातो, त्या मुलीला मदत करण्याचा प्रयत्न करतो. पोलीस असेल, बालकल्याण समिती असेल, यांच्या या सगळ्यांना नियंत्रित करून आम्ही त्या मुलांना मदत देण्याचा प्रयत्न करतो. नियंत्रण ठेवून
1: फक्त शहर नाही तर पूर्ण जिल्हा
0: पूर्ण
1: तुमच्या अखत्यारीमध्ये येतो आणि तुमची टीम त्यासाठी प्रयत्न करते.
0: आणि त्याच्यानंतर माझ्याकडे काउन्सलर पण आहे जे एम ए सायकोलॉजी आहे. खूप वेळा काय होतं की अल्पवयीन मुलींच्या केसेसमध्ये लहान मुलं बोलतच नाही, त्यांच्यावर अत्याचार घडलेला असतो, घाबरलेले असतात. मग अशा वेळेस त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी समुपदेशक आहे जो की मुलांना बोलण्यासाठी तयार करतो, त्यांना धीर देतो, आधार देतो. आणि कायदे तज्ज्ञ पण आहे माझ्याकडे, डॉक्टर जरंडीकर मॅडम म्हणून, भाग्यश्री जरंडीकर.
1: ते
0: कायद्यामध्ये आम्हाला पूर्ण सहकार्य त्यांचं असतं.
1: बरं, म्हणजे एखादं उदाहरण म्हणून मला सांगा की एखादी केस गेल्या 3 महिन्यामध्ये तुम्ही नक्कीच खूप छान कामं तुम्ही केलेली आहेत, उदाहरण म्हणून एखादी केस त्याविषयी ती कशी आली आणि कशा पद्धतीने आपण सध्या त्यावर काम करतोय?
0: मी तुम्हाला म्हणजे सांगतो की म्हणजे पॉक्सो कायद्यामध्ये हे देखील आहे की आपण केसेसचं गोपनीयता पण राखणं हे एक महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: तर मी तुम्हाला नाव वगैरे सांगणार नाही, परंतु कशी आली मी तुम्हाला सांगतो. आमचे एक जवळचे डॉक्टर आहेत, जवळचे म्हणजे स्नेहालयाला ते चांगल्या पद्धतीने ओळखतात, कर्जच्या अलीकडं माजलगाव म्हणून आहे. आणि तिथे त्या डॉक्टरने आम्हाला एकदा फोन केला होता की अशी अशी एक केस माझ्याकडे आता सोनोग्राफी करण्यासाठी आलेली आहे आणि ती 18 वर्षाच्या आतमधली, तर आम्ही याच्यामध्ये काय करू. तर आम्ही त्यांना कायदेशीर सर्व गोष्टी समजून सांगितल्या डॉक्टरना, कारण डॉक्टरांकडे जर अशी एखादी आली अल्पवयीन मुलगी तर त्यांना पोलीस स्टेशनला कळवणं अनिवार्य असतं. आणि ती त्यातल्या त्यात प्रेग्नेंट पण होती.
1: बरोबर.
0: 6 महिन्यांची. तर मग आम्ही डॉक्टरांना कायदेशीर प्रोसिजर सर्व सांगितली, त्यानंतर मुलीला मग आम्ही संस्थेमध्ये आणलं. आमची टीम तात्काळ तिथं पोहोचली, मुलीला आम्ही संस्थेत आणलं. मग तिच्यावर जो काय अतिप्रसंग झालेला होता त्या संदर्भात आम्ही म्हणजे आमचे काउन्सलर असतील, सपोर्ट पर्सन असतील, ते तिच्याशी बोलले आणि त्यातून आम्हाला कळालं की ही जी काय घटना घडलेली आहे ती खूपच वाईट प्रकारे घडलेली आहे आणि तिच्याच कुटुंबातील एका नातेवाईकांनी ही गोष्ट केलेली आहे. त्यामुळं मग आम्ही तात्काळ दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही कर्जत पोलीस स्टेशन गाठलं, तिथं आम्ही गुन्हा दाखल केला. तिचे म्हणजे पोलिसांचे ज्या प्रोसिजर आहेत, पंचनामा आहे, 164 जवाब आहे, त्या सर्व गोष्टींमध्ये आम्ही त्या मुलीसोबत होतो. आणि आता त्या मुलीच आत्ता मुलगी व्यवस्थित आहे आणि तिच्यासोबत पण आम्ही आता दीर्घकाळ काम चालू राहणार आहे, कारण ही न्यायालयीन प्रक्रिया पण आहे पुढं.
1: बरं.
0: आणि त्या मुलीची डिलिव्हरी वगैरे सर्व गोष्टी आम्ही आता पाहणार आहोत.
1: बरं. त्या मुलीची पूर्ण कायदेशीर जबाबदारी तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असतो. या सगळ्यामध्ये अनेकांचं सहकार्य लागत असेल ना?
0: बरोबर.
1: पोलीस असतील, समाज असेल, डॉक्टर्स असतील, वकील असतील, किंवा जे जे घटक जोडलेले असतात एखाद्या केसशी, ते सगळेच या ठिकाणी महत्वाचे
0: असतात.
1: कसं सहकार्य मिळतं?
0: एखादी घटना जर समजा नगरपासून 80 किलोमीटर अंतरावर जर घडलेली असेल तर तिथं तात्काळ मी 5 मिनिटात 10 मिनिटात पोहोचू शकत नाही. तर खूप वेळा असं होतं की आपले कार्यकर्ते तिथं आहेत, खूप वेळ म्हणजे तिथं वास्तव्यास असतात किंवा कामानिमित्त तिथं असतात, तर आपण त्यांना सांगतो की पत्रकार पण आहेत खूप जे आपल्याशी आपल्यासोबत काम करतात, वकील आहेत, डॉक्टर आहेत. तर आपण त्यांना फोन करून सांगतो की अशी अशी घटना झालेली आहे, तर तुम्ही स्नेहालय म्हणून तिथे पटकन हस्तक्षेप करा, त्या मुलीशी संवाद साधा, कुटुंबाशी

0: संवाद साधा, तोपर्यंत आम्ही तिथं पोहोचतोच आहोत. तर डॉक्टर आहे, पोलीस आहेत, वकील आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत जे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आहेत, तर अशा सगळ्यांची मदत आम्हाला मिळत असते. ड्रायव्हर आहेत, ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिकेचे जे ॲम्ब्युलन्स असते त्याचे ड्रायव्हर 108 ते पण आम्हाला मदत करतात. म्हणजे सगळ्यांचं सहकार्य आहे. बालकल्याण समितीची याच्यामध्ये मदत असते, जिल्हा महिला बालविकास विभागाची पण आम्हाला याच्यामध्ये मदत भेटत असते.
1: खरं म्हणजे 1 ते 18 म्हणजे 0 ते 18 हा सगळा शालेय गट असतो प्रामुख्याने, किंवा कॉलेजमध्ये सुरुवातीची वर्ष ती मुलं मुली असतात. या मुलांना कदाचित माहितीच नसतं की आपल्यावर हा अन्याय आहे किंवा आपलं शोषण होत आहे, आपल्याला फसवलं जात आहे, आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्रास दिला जातो हे बऱ्याचदा माहिती नसतं, आणि जेव्हा कळतं तेव्हा थोडा उशीर झालेला असतो.
0: बरोबर.
1: मग यासाठी अवेअरनेस, जागृती आणणं, जनजागृती म्हणूयात की विद्यार्थ्यांमध्ये याविषयीचं माहिती देणं असेल, या संदर्भात आपण काय करतो?
0: आपला एक प्रकल्प आहे सर, उडान नावाचा, जो स्पेशली बालविवाहावर काम करतो. परंतु आपण स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र पण माहीत असेल सर्वांनाच, तर स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, उडान प्रकल्प आणि स्नेह बाल आधार प्रकल्प, आम्ही असे तिघं मिळून आम्ही नगर जिल्ह्यामधले प्रत्येक शाळा कॉलेजेस इथं जाऊन माहिती देत असतो. त्याचबरोबर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, म्हणजे सोनोग्राफी सेंटर असेल, प्रसूतीगृह असेल, पोलीस स्टेशन असेल, आरोग्य केंद्र असतील, नगर जिल्ह्यामधले जेवढे आरोग्य केंद्र आहेत तिथं आपल्या प्रकल्पाची माहिती आपण दिलेली
1: असते,
0: प्राथमिक आरोग्य केंद्र. आणि याच्यातून काय होतं की ज्या मुली सोनोग्राफी सेंटरला जातात, आता ग्रामीण भागामध्ये अशा घटना खूप घडतात आणि मुली घाबरतात कायद्याला, समोर येत नाहीत केसेस. परंतु या ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये जातात आणि तिथं सोनोग्राफी वगैरे करतात, त्यावेळेस डॉक्टरना माहीत असतं की अल्पवयीन आहे किंवा कसं काय, तर ते आपल्याला त्यावेळेस तात्काळ संपर्क करतात आणि मग आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतो. आणि जनजागृती बाबतीत तर आपण शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन आपण याची जनजागृती करत असतो.
1: शिक्षकांना, मुख्याध्यापकांना
0: पण आपण
1: ती जाणीव असली पाहिजे की
0: असली पाहिजे.
1: अनेकदा काय होतं की हे प्रकरण वाच्यता होऊ नये किंवा बोबाटा होऊ नये, आपली बदनामी होईल म्हणून पालकही थोडेसे घाबरतात.
0: बरोबर.
1: किंवा शाळेची संस्थेची बदनामी नको म्हणून शिक्षकही पोलिसांकडे जाण्यापासून थोडस टाळत असतात. तर अशासाठी काय काय आपण करायला पाहिजे, किंवा असे काही फलक आपण लावतो का सार्वजनिक ठिकाणी, किंवा मुलांसाठी काही वेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून काही आपण हे विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत का?
0: आता नुकतंच आम्ही एक वर्कशॉप घेतलं होतं पोलीस दीदी म्हणून, आणि हे पॉक्सो कायद्याला धरूनच आहे. आणि एक पोलीस पथक आहे जे जिल्हा प्रत्येक जिल्ह्याला असतं, आणि पोलीस दीदी हे काय करते की प्रत्येक शाळेमध्ये जात असतं.
1: पोलीस दीदी म्हणजे पोलिसांची टीम असते. त्यामध्ये मला
0: पोलीस दीदी हे नाव याच्यासाठी दिले की मुलं घाबरू नाही, त्यासाठी पोलीस दीदी.
1: त्यामध्ये
0: महिला पोलीस असतात साधारण. आणि या टीम सोबत सुद्धा आपण उडानची टीम असेल, स्नेह बालाधारची टीम असेल, आपण शाळांमध्ये जनजागृती करत असतो. एक म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे की नगर जिल्ह्यामध्ये कायदा खूप पूर्वीपासूनचा आहे, परंतु अंमलात ह्या वर्षीपासून खूप चांगल्या प्रकारे येतोय मला असं वाटतं. आणि याच्यावर चांगल्या पद्धतीने काम चालले, खूप केसेस समोर पण आलेले आहेत. आपण नुकतीच पारनेरची ढवळपुरीची केस ऐकली होती, एका महाराजांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला, त्याला चटके दिले, त्या केसेसमध्ये सुद्धा आम्ही हस्तक्षेप केलेला आहे. कानोर पाटराची तुम्ही केस ऐकली असाल, तिथं 3 मुलींवर अत्याचार झालेले, त्यातली सुरुवातीला एका मुलीनेच फिर्याद दिली, परंतु हळूहळू बाकीचे 2 मुलींनी सुद्धा फिर्याद दिली, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही काम करतोय. तर म्हणजे याला ह्याच्यातून निष्पन्न चांगलं होत आहे.
1: बरं, म्हणजे पोलिसांना मदत होते
0: होती,
1: आणि खरं म्हणजे शाळांना पण तो आधार असतो
0: की
1: कुणीतरी आहे पाठीमागे, आणि जे गुन्हेगार असतात किंवा वाईट प्रवृत्तीची माणसं असतात त्यांनाही धाक बसतो की आपण असं जर काही केलं तर आपल्याला शिक्षा होऊ शकते. किती असते शिक्षा साधारण या कायद्यानुसार?
0: पॉक्सो कायद्यानुसार 21 वर्षापर्यंतची शिक्षा असते.
1: बरोबर. म्हणजे मोठी
0: खूप केसेसमध्ये, म्हणजे पूर्वी ज्या वेळेस आम्ही या क्षेत्रामध्ये काम करायचो, म्हणजे आता पण करतोच, परंतु पूर्वी आम्ही 20-20 वर्ष शिक्षा लागेपर्यंत आम्ही लढलेलो आहोत शेवटपर्यंत.
1: बरं. तर स्नेहालयचं ते वैशिष्ट्यच की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण
0: लढत
1: प्रकरण तडीला लावत असतो. यामध्ये सायकोलॉजिस्ट किंवा सायकोथेरपिस्ट यांचं पण फार महत्वाचं योगदान असतं. कशा पद्धतीने ही मंडळी काम करतात, कारण काय नेमकं असतं, एखाद्या समुपदेशनाची प्रक्रिया कशी असते?
0: खूप अल्पवयीन मुलींच्या बाबतीत काय होतं की मुली ज्यावेळेस घटना घडती त्यावेळेस मुली बोलत नसतात किंवा सांगत नसतात आणि पोलीस स्टेशनला असेल किंवा शासकीय ठिकाणी आपण ज्यावेळेस मुलींना नेतो त्यावेळेस तिथलं जे पोलिसांचं वर्तन असतं किंवा पोलिसांचं काम असतं की त्यांना पटकन गुन्हा नोंद करायचा असतो पटकन त्यांना पंचनामा करायचा असतो पटकन
1: 164
0: वेळ नसतो त्यांच्याकडे जातं तर कारण त्यांच्या मागं खूप कामं पण असतात. परंतु अल्पवयीन मुलगी जर असेल आणि ती जर बोलत नसेल समजा या अशा केसेसमध्ये तर त्या मुलीला बोलतं करणं तिच्याशी मैत्री करणं या सर्व गोष्टी समुपदेशक करत असतो आणि जोपर्यंत आपण तिला विश्वासात घेत नाही अल्पवयीन मुलीला केसला तोपर्यंत ती आपल्याशी बोलत नसती आणि जो एक भावनिक तिचा जो धागा असतो ते मला वाटतं की समुपदेशक आणि सपोर्ट पर्सन हे दोघं तिच्याशी तयार करत असतात
1: बरोबर
0: आणि त्याच्यातूनच मग हळूहळू गोष्टी पुढे आपल्याला
1: तिच्या मनातली मुळात भीती घालवणं
0: आणि
1: तिला विश्वास देणं की आपण योग्य पद्धतीने करतो
0: आपण योग्य माणसाशी
1: फायद्याचं आहे आणि तिला काही त्रास होणार नाही त्यातून तर हे सगळं तिच्या मनावर बिंबवणं आणि तिला मोकळं करणं या सगळ्या तणावातून हा एक फार मोठा भाग असतो.
0: बरोबर सर.
1: संतोष तू याच्या आधी स्नेहांकुरसाठी खूप वर्ष काम केलं आणि तिथे पण अनेक आणीबाणीच्या प्रसंगात तुम्हाला सगळ्यांची खूप मोठी मदत झालेली होती. स्नेहबालाधारचं आता पुढचं जे सगळं आता तुमचं नेटवर्किंग आहे किंवा आता व्याप्ती वाढवणं आहे कशा पद्धतीने तुम्ही आता पुढे काय तुमचं नियोजन आहे?
0: आता खरं पाहिलं सर तर हा प्रकल्प पॉक्सवर आपण 3 महिन्यांपूर्वी सुरू केला आणि 3 महिन्यामध्ये आमच्याकडे 12 केसेस आहे.
1: अरे बर बर.
0: म्हणजे ही
1: प्रमाण मोठं आहे.
0: प्रमाण फारच मोठं आहे आणि जिल्हा पण फारच मोठा आहे त्या दृष्टिकोनातून पाहिला तर आणि सगळीकडेच गुन्हे घडतात आणि आम्ही या दृष्टिकोनातून म्हणजे सुरुवातीला आम्ही स्नेहांकुरचं काम ज्यावेळेस करायचो तिथं आम्ही गाव तिथं स्नेहांकुर किंवा स्त्रीभुवन हातावर आम्ही खूप पूर्वी काम केलं. आता या केस आता आम्ही स्नेहबाल आधारच्या मार्फत आम्ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये याची जनजागृती करत आहोत आणि गावागावांमध्ये ग्रामपंचायत असतील त्यानंतर सरपंच असतात आशा वर्कर्स असतात आम्ही यांना भेटून देखील आपल्या संस्थेची जनजागृती माहिती प्रकल्पाची पॉक्सो कायद्याचं ज्ञान या सर्व गोष्टी आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय सर.
1: आणि आता तू जो विषय मांडलास की संख्या वाढते आहे अत्याचाराचं प्रमाण वाढतं आहे नगर जिल्ह्यामध्ये आताच अहिल्यानगर जिल्हा म्हणूयात आपण काय कारण असतील हे सगळं वाढण्याचं कारण काय?
0: खरं तर म्हणजे तुम्ही जर पाहतायत नुसत्याच केसेस वाढत नाही तर सगळ्याच गोष्टी बदलत चालल्यात अवतीभोवतीच्या म्हणजे पाऊस आता आजच तुम्ही पाहता की आजच पाऊस पडला आणि आपला एप्रिल महिना
1: अनिश्चित झाला
0: तर अशाच गोष्टी खूप घडतात आहे आणि याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला असं वाटतं की सोशल माध्यम सुद्धा आहे जे लोक
1: सोशल मीडिया
0: इंस्टाग्राम फेसबुक याच्या मार्फत सुद्धा ज्या आणि लहान मुलांच्या हातात आपण जे काही मोबाईल देतोय त्याच्यामुळे सुद्धा या गोष्टी घडतात आहे.
1: म्हणजे पूर्वी जे संस्कार व्हायचे किंवा धाक असायचा
0: तो आता
1: उरलेला नाही. शिक्षक जे सांगतील तेच मुलं ऐकत होती
0: हो आणि पालकांचं पण कसं झालंय सर की पालक सुद्धा दिवसभर मोबाईल मध्येच असतात मुलांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही
1: संवाद संपत गेलाय सगळ्या कुटुंबातला त्यामुळं मुलांना असं वाटतं की आपण काही करायला मोकळे काही वेळा माहिती नसतं अज्ञानातून काही गोष्टी घडत असतात आणि परिणाम फॅशन किंवा एखाद्या सिरियल मध्ये टीव्हीवरती बघून देखील मुलं मग काहीतरी
0: अनुकरण करण्याचा प्रयत्न
1: करतात आणि या सगळ्यांचा कुठेतरी मग हा सगळा परिपाक असतो.
0: बरोबर आहे सर.
1: ही प्रकरणं वाढताना दिसतात
0: आणि अशा केसेसमध्ये सर आम्ही मनोधैर्य शासनाची योजना आहे त्या योजनेचा सुद्धा आम्ही लाभ मिळवून देत असतो. म्हणजे ज्या पद्धतीने घटना घडलेली आहे आता नुकतीच तुम्हाला माहीत असेल की संगमनेरमध्ये एका 11 वर्षाच्या मुलीवर ऍसिड फेक हल्ला झाला होता त्या प्रकरणामध्ये तात्काळ तिला मनोधैर्य योजनेची मदत मिळवून दिली आपण उडान मार्फत.
1: ही काय योजना आहे नेमकी?
0: मनधैर्य योजना ही अशी आहे की ज्या पीडित मुली असतात त्या पीडित मुलींना तात्काळ मदत सरकार देत असतं. मग आता समजा ऍसिड हल्ला असेल गँगरेप असेल त्याच्यामध्ये मोठी रक्कम त्यांना दिली जाते जेणेकरून त्या मुलीच्या भविष्यासाठी ती वापरू शकता किंवा तुम्ही तिला उपचारांसाठी ती वापरू शकता.
1: बरं.
0: आणि ती आई आणि मुलगी अशा दोघांच्या खात्यामध्ये ती एकत्र येते जॉईंट अकाउंटमध्ये.
1: बरं.
0: आणि त्याचा वापर कसा करायचा हे कुटुंबातले लोक ठरवत असतात.
1: दिल्लीमध्ये जे निर्भया प्रकरण घडलं होतं त्यानंतर पण मला वाटतं मदत द्यायला सुरुवात केली होती.
0: हो, त्यानंतरच हे सुरू झालं मनोधैर्य योजनेचं आणि राज्यात खूप चांगल्या प्रमाणे हे काम करतं.
1: पोलिसांचा खरं म्हणजे रोल फार महत्त्वाचा असतो या सगळ्या. कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही मुळात पोलिसांची जबाबदारी आहे आणि एनजीओ त्यांना मदतीचं काम करत असतात.
0: बरोबर.
1: पोलिसांच्या संदर्भात आणखीन काय काय प्रशिक्षण किंवा आणखीन कुठल्या गोष्टींची गरज आहे?
0: मला आनंद वाटेल की सर, अहिल्यानगर जिल्ह्यामधले जे पोलीस आहेत ते खूप संवेदनशीलतेने या अशा केसेसमध्ये काम करतात. आणि पूर्वी कायदा पोलिसांनाच माहिती नव्हता, पण आता ज्या अल्पवयीन मुलींच्या केसेसमध्ये पोलीस पूर्ण जे पॉक्सोच्या नियमाअंतर्गतच काम करतात, म्हणजे पोलिसांनी लहान मुलांसमोर वर्दीमध्ये जाऊ नये, नाही जात पोलीस, म्हणजे खूप चांगल्या
1: पद्धतीने
0: साध्या वेशामध्ये त्यांनी मुलांसमोर जायला पाहिजे, संवाद साधायला पाहिजे. या गोष्टी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता होतात.
1: बऱ्याचदा तक्रार अशी असते की पोलिसांकडे जातानाच भीती असते मनात आणि मग पोलीस बसवून ठेवतात, प्रश्न विचारतात आणि मग ती व्यक्ती जी फिर्याद देण्यासाठी जाते तिला असं वाटतं की आपणच गुन्हेगार आहोत की काय, आणि मग ती व्यक्ती निघून जाते. की पोलिसांनाही बरेच बंदोबस्त मंत्र्यांचा सगळ्यांचा हे सगळं
0: बरोबर
1: बघायला वेळ द्यावा लागतो, तपास काम असतं वेगळं. त्यामुळे मुलांचे विशेषतः बाललैंगिक प्रकरणं जी असतात किंवा बरेचदा तूच काहीतरी केलं असेल, तुझीच चूक असेल असं एक ग्रह पोलिसांचा असायचा. त्यात फरक पडलाय आता?
0: फरक पडलाय म्हणजे कसं आहे सर की नगर शहराची नगर जिल्ह्याची लोकसंख्या पण खूप आहे आणि त्या मानाने पाहिलं तर पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी जे असतात त्यांच्या प्रत्येकाच्या मागे रोज, म्हणजे तुम्ही जर कोतवाली पोलीस स्टेशनचा CR पाहिला वर्षभराचा, तोपखाना पोलीस स्टेशनचा पाहिला, MRDC पाहिला आणि ग्रामीण भागामध्ये राजूर पोलीस स्टेशनचा पाहिला तर तुम्हाला तफावत दिसून येईल. नगर शहरामध्ये इतके गुन्हे रोज घडतात आणि इतके FIR रोज होतात, तेवढे ग्रामीण भागामध्ये कमी प्रमाणात असतं, पण असतं. तिथं जागेचे भांडणं पण असतात, प्रत्येक म्हणजे गुन्हे होत नाही असं नाही होतात, परंतु अशा केसेसमध्ये खूपदा काय होतं की ज्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेस, आता म्हणजे मागचीच केस मी तुम्हाला सांगतो, एका केसमध्ये मी गेलो होतो पोलीस स्टेशनला, तर तिथं मी सकाळी गेलो होतो, मला संध्याकाळ झाली त्या केसमध्ये. पण पोलिसांच्या समोर आता या अल्पवयीन मुलीची सुद्धा केस होती आणि त्यांनी एक बॉडीसुद्धा सापडलेली होती.
1: बरोबर.
0: मग आता बॉडी सापडल्यानंतर आम्ही तर तिथं होतोच, त्यांनी आमची काळजी पण घेतली पोलिसांनी, म्हणजे पीडित मुलीला काय हवं आहे का नाही सगळ्या गोष्टींची दक्षता घेतली त्यांनी. परंतु दुसरीकडं त्यांची सगळी टीम
1: इमर्जन्सी
0: अशा वेळेस आपल्याला सहकार्य करावंच लागतं.
1: म्हणजे एकतर पोलिसांची संख्या वाढवायला हवी
0: हो,
1: किंवा या संदर्भात अशा गुन्हेगारीसाठी वेगळा एक काहीतरी
0: युनिट
1: असायला पाहिजे, महिलांची संख्या.
0: बाल पोलीस पथक सुद्धा आहे सर, परंतु गुन्हेच एवढे आहेत की बाल म्हणजे हे पोलीस सुद्धा तिकडं गुंतले जातात ज्यादातर.
1: पण पुढच्या काळामध्ये हे अतिशय गंभीर स्वरूप धारण करण्याची
0: शक्यता
1: आहे, त्यामुळे गृह खात्याने किंवा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात एक मोठा निर्णय घेण्याची
0: गरज आहे.
1: कशा प्रकारे सेन्सिटायझेशन करता येईल, पोलिसांचं रेग्युलर ट्रेनिंग कसं होईल, NGO कशी जास्तीत जास्त मदत पोलीस घेतील, असा सगळा खरं म्हणजे फार मोठा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.
0: बरोबर.
1: संतोष, तू म्हणाले की शहरात म्हणजे राजूरसारख्या ठिकाणी पण गुन्हे आहेत, शहरात पण, हे एकूण पॉक्सोचे जे गुन्हे आहेत हे विशिष्ट जागेत किंवा विशिष्ट भागामध्ये जास्त घडतात असं काही आहे?
0: नाही असं काही नाही सर, म्हणजे ग्रामीण भागात पण घडतातच गुन्हे आणि शहरामध्ये पण घडतातच, परंतु शहरामधले गुन्हे हे लवकर ग्रामीण भागामधले कसं गावात कळलं की सगळीकडं बोबाट होतो, तसं शहरामध्ये होत नाही. शहरामध्ये आपल्यापर्यंत राहायला पण वेळ लागतो, किंवा शहरामधले जे आजूबाजूचे लोक असतात त्यांच्या भीतीमुळं लोक समोर येत नाही. आणि ग्रामीण भागामध्ये म्हणजे गरिबी असती मुळात पहिली गोष्ट, आणि या गरिबीमुळं आणि म्हणजे ग्रामीण भागातले लोक इज्जतीला सुद्धा खूप घाबरतात, त्याच्यामुळे देखील ते समोर येत नसतात. पण गुन्हे सगळीकडे सारखेच घडतात आहे सर, फक्त ज्यादातर शहरी भागांमध्ये खूपच वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडतात जे ग्रामीण भागामध्ये घडत नाहीत. म्हणजे ड्रग्स, अल्पवयीन मुलं ड्रग्स सुद्धा घेतात,
1: म्हणजे त्या गोष्टींचा देखील या सगळ्याला कुठे ना कुठे झळ बसत असते. गुन्हेगारीमुळे या गोष्टी आणखीन वाढू शकतात.
0: आता खूप अल्पवयीन मुलांनीच अत्याचार केलेले.
1: बरोबर.
0: ते ज्यादातर शहरांमध्येच या गोष्टी आढळून येतात.
1: आणि आता वयात येण्याचं जे वय असतं, म्हणजे आपण म्हणतो मुलं जे तारुण्यात पदार्पण करतात, आता
0: अकराव्या वर्षाच्या मुलीची सुद्धा आम्ही डिलिव्हरी केलेली
1: सर. आता हे जे वय आहे ते
0: कमी कमी होत
1: त्यामध्ये काही काळाचे परिणाम असतील, काही रासायनिक बदल असतील, काही माध्यमांचे या सगळ्या सोशल मीडियाचा देखील परिणाम कदाचित असू शकतो.
0: बरोबर.
1: या सगळ्यांमध्ये आणखीन एक मला प्रश्न आहे की आता हे जे 14 तालुके आहेत आपल्याकडे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, असं भौगोलिक विचार केला तर कुठल्या तालुक्यांमध्ये हे प्रमाण कमी जास्त असं काही आपण म्हणू शकतो?
0: आता या 3 महिन्यांमध्ये जर पाहिलं सर तर सर्वात जास्त गुन्हे जे आहेत ते पारनेर तालुक्यांमध्येच निदर्शनास आलेले आहेत. आणि पारनेरमध्ये सुद्धा आम्ही जाऊन काम करतोय, प्रत्येक शाळा कॉलेज त्यानंतर अंगणवाडी सेविका अशांसोबत आमचं काम.
1: कारण यामध्ये शिक्षण विभागाचं देखील फार महत्वाचं खरं म्हणजे सहभाग असणं आवश्यक आहे. कारण शाळांमधल्या शिक्षकांना या गोष्टी लवकर कळतात किंवा काही वेळा सुरुवात झालेली असते तेव्हा त्यांच्या लक्षात आलेलं असतं, पण कामं एवढी असतात की ते
0: दुर्लक्ष
1: होतं किंवा मग त्याकडे फार गांभीर्याने
0: घेतलं जात,
1: कुणी बघत नाही आणि मग काहीतरी घटना घडल्यावरच या सगळ्या गोष्टी उघड होतात.
0: बरोबर.
1: मला असं वाटतं की या सगळ्यांचा सामाजिक अभ्यास पण होणं आवश्यक आहे आणि वेगवेगळी कारणं ती कशी कमी होतील, प्रमाण कसं घटत जाईल हा सगळा फार महत्त्वाचा हेतू आहे आणि स्नेहालय त्यासाठीच गेली 36 वर्ष काम करत आहे. संतोष, अशी जर काही घटना घडली किंवा कुणाला कळली, म्हणजे प्रत्येक नागरिकांनी खरं म्हणजे पोलीस म्हणूनच या सगळ्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे, तरच हे प्रकार कमी होऊ शकतील. एखाद्या नागरिकाला समजलं, शिक्षकाला समजलं, शेजाऱ्याला समजलं, त्यांनी काय करायला हवं?
0: जर समजा एखाद्याला ही जर गोष्ट अशी समजली एखाद्या अल्पवयीन मुलींवर मुलांवर अत्याचार होत असेल तर त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला कळवणं देखील गरजेचं आहे. तात्काळ म्हणजे जर त्यांना भीती वाटत असेल पोलिसांची तर त्यांनी संस्थांकडे यायला हवं.
1: असे काही नंबर आहेत का हेल्पलाईन सारखे किंवा कोणाशी संपर्क साधायला हवा?
0: स्नेहबाल आधारचा मी तुम्हाला संपर्क सांगू शकतो जो की अशा केसेसमध्ये पॉक्सोच्या तात्काळ हस्तक्षेप करत असतो. 777-00-27-5-05 हा स्नेहबाल आधारचा कॉन्टॅक्ट आहे आणि याला 24 तास तुम्ही कधीही फोन करू शकता, मदत मागू शकता. बालविवाह संदर्भात, अनैतिक मानवी वाहतूक संदर्भात, अजून इतर जे काही गुन्हे घडतात अल्पवयीन मुलांच्या बाबतीत त्या संदर्भातला नंबर आहे 90-11-02-64-95.
1: आणि चितळे रस्त्यावरती स्नेह बालाधारचं कार्यालय आहे घनश्याम अपार्टमेंटमध्ये म्हणजे दत्त बेकरीच्या समोर. जर कुणाला प्रत्यक्ष या कामामध्ये काही मदत करायची असेल किंवा माहिती द्यायची असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता. आणि फोनवर तर आपण 24 तास
0: उपलब्ध आहोत.
1: संतोष, खरं फार मोठं काम आहे मुलांसाठी ज्यांना जगाची ओळख झालेली नसते, व्यवहार माहिती नसतात, अशांचं जीवन अशा चुकीच्या गोष्टीमुळे करपून जाऊ शकतं, आयुष्याला काही अर्थ राहणार नाही अशी ती वेळ असते. पण अशावेळी स्नेह बालाधारच्या माध्यमातून आपण मदतीचा मोठा त्यांना आधार देत असतो आणि पुढच्या सगळ्या या लढाईमध्ये संघर्षामध्ये आपण त्यांची पाठीराखे असतो. मला वाटतं फार मोठं काम संतोष तू आणि तुझी टीम करत आहे,
0: धन्यवाद.
1: स्नेहालय करत आहे त्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद द्यायला पाहिजेत. या सगळ्यामध्ये रेडिओची कशी मदत होऊ शकते?
0: अवेअरनेसच्या बाबतीत आमच्या काही पॉम्पलेट्स वगैरे आहेत सर जे की मी तुम्हाला देईल आणि तुम्ही एक जिंगल टाईप जर तुम्ही सतत रेडिओवर वाजवलं तर याच्यातून मला वाटतं की आणि आपला म्हणजे ऐकणारा वर्ग देखील खूप मोठा आहे. ऑनलाईन देखील आपलं ॲप आहे 90.4 रेडिओ नगर 90.4, तर मला वाटतं जगभर आहे ऐकलं जातं आणि नगर जिल्ह्यामध्ये पण, नगर जिल्ह्यामध्ये मी स्वतः देखील ऐकतो सर, रोज रात्री मी ऐकतो. हा, तर मला वाटतं की रोज जर याच्यावर आपण वाजवलं तर लोकांपर्यंत सहजच ही माहिती पोहोचेल.
1: आणि श्रोत्यांना एक आवाहन करूयात की ज्यांना या विषयामध्ये काही विचारायचं असेल, शंका असतील, त्यांच्या मनात प्रश्न असतील तर ते जरूर संतोष धर्माधिकारी जे स्नेह बालाधार प्रकल्पाचं काम बघतात ते त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. आणि श्रोते हो, तुमच्यासारख्या सजग नागरिकांची मदत कुठल्याही सामाजिक समस्येचं निराकरण करण्यासाठी फार मोलाची असते, तर त्यासाठी सजग नागरिक बना, जबाबदार नागरिक बना. संतोष, तू आज आलास आणि स्नेह बालाधार प्रकल्पाविषयी आपल्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल तुझे मनापासून आभार.
0: धन्यवाद सर.
2: मंडळी, आजच्या नगर डायरी शो मध्ये आपण ऐकलीत स्नेहबाल आधार प्रकल्पाचे समन्वयक संतोष धर्माधिकारी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सोनाली कुलकर्णी. आपण ऐकत आहात अहमदनगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

नमस्कार, मी डॉक्टर आश्लेषा भांडारकर स्वच्छता दूत म्हणून गेली अनेक वर्ष काम करते आहे. नगरकरांनो, आपलं शहर स्वच्छ असावं असं तुम्हाला वाटतं ना? ही जबाबदारी केवळ महापालिकेची नाही, तुम्ही आम्ही सर्वांनीच कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावायला हवी. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा केला तर त्यावर प्रक्रिया करणंही सोपं जातं. आपलं नगर कचरामुक्त ठेवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: दर मंगळवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: चाहे कोई मुझे जंग

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

नमस्कार, मी सविता काळे. मंडळी, एखादा सुट्टीचा दिवस आपल्या नगर शहराच्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंच्या सान्निध्यात तुम्ही आनंदात घालवू शकता. तुमच्या प्रियजनांनाही आपल्या परिसरातील पर्यटन स्थळ दाखवा, त्यातून बदलेत आपल्या शहराचा चेहरा मोहरा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

नमस्कार, मी विभावरी तांबडे. श्रोते हो, रोजचं वर्तमानपत्र उघडलं तर अपघाताची एखादी बातमी वाचायला मिळतेच. अपघात कमी करण्यासाठी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरण्याची सवय लावा. अपघात टाळू, वाहतूक सुरक्षित बनवू. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 90.4.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत, सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये, सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम, आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.